मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फैशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलीवुड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।
1: नमस्कार, मी अपर्णा चितळे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा न्यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात श्रोते हो। आपल्या दिवसाला प्रसन्न आपण सुरुवात करत आहोत एका संस्कृत सुविचारानं। कालो गच्छती धीमता देवता आराधनाई शास्त्रै कालो गच्छती धीमता मूर्खाणां तो दिवारात्र द्युतेन कलहेन वा। विद्वानांचा वेळ देवतांची उपासना करण्यामध्ये, आराधना करण्यामध्ये, श्रद्धेमध्ये जाते। शास्त्रांच्या अध्ययनामध्ये त्यांचा वेळ जातो, पण मूर्ख व्यक्तींचा दिवस किंवा रात्र जुगारामध्ये किंवा भांडणामध्ये व्यर्थ वाया जाते। या श्लोकामध्ये विद्वान आणि मूर्ख लोकांच्या वेळेच्या उपयोगामधला फरक किती प्रकर्षाने दर्शवलाय, नाही का? विद्वान लोक आपला वेळ आध्यात्मिक उपासना आणि शास्त्राच्या अभ्यासामध्ये घालवतात, त्यामुळे त्यांना मानसिक आणि बौद्धिक प्रगती मिळते। या उलट मूर्ख लोक आपला वेळ जुगार, वादविवाद आणि निरर्थक कृतींमध्ये वाया घालवतात। श्लोकातून समर्थ आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये वेळ घालवण्याचं महत्व या कालो गच्छती धीमता या संस्कृत सुविचारामध्ये सांगितलंय। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग।
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम। आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात। 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.edu@snehalaya.org. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरसंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि श्रोते हो, आपण काही महत्वाच्या घडामोडींकडे वळणार आहोतच, पण त्याआधी आपण आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात अजून एका सुंदर मराठी सुविचारानं करूया. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना मनाविरुद्ध आपल्या गोष्टी झाल्या की आपली खूप चिडचिड होते, तीव्र चिडचिड होते, किंवा एखादं खूप चांगलं सेलिब्रेशनचं कारण असतं, वातावरणही तसं असतं, आनंदाचा क्षण असतो, पण मनाच्या विरोधामध्ये जर त्या क्षणी एखादी गोष्ट घडली तर आपण त्या आनंदामध्ये बिघाड करून घेतो. आपणच आपल्या इच्छेविरुद्ध घडलेलं असतं, त्यामुळे आपलं चित्तसुद्धा बिघडतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्रास आपण आपल्यालाच करून घेत असतो. पण खरं सांगू का, जिथे आपली इच्छा नाही आहे किंवा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या आहेत तिथे मी न राहणं किंवा कुठली वस्तू मिळवण्यासाठी किंवा अमुक तमुक कुठली गोष्ट मनासारखीच घडवण्यासाठी आपण जे काही वागतो, जे काही रिॲक्ट करतो ना, ते खरंच खूप चुकीचं आहे. श्रोते हो, या सुंदर अशा सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90

बॅक पुन्हा एकदा आणि तुम्ही ऐकताय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा नमस्कार. सार्थ दासबोधातील निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुंदर सुरुवात करतो आहोत आणि सार्थ दासबोधातील अनेक निरूपण आहेत. शुष्क जळाचे चळाळ धारा दबाबे खडाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी. कित्येक ठिकाणी एखादं पात्र अगदी कोरडं पडलेलं असतं, काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपानं खळखळाट करत कोसळत असतं आणि काही ठिकाणी हे पात्र अगदी अरुंद असतं, काही ठिकाणी खूप रुंदही असतं, काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहतो. असं हे पाणी अत्यंत चंचल आहे, चपळ आहे. शुष्क जळाचे चळाळ धारा दबाबे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी. हे पाणी सुद्धा वाहतं, चपळ असतं, चंचल असतं. इथे वृत्तीचं जे काही दर्शन आहे ते आपल्याला या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये होत आहे आणि पुढच्या निरूपणाकडेही वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्शन तुमच्यासोबत सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाने आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करतो आहोत. आणि त्याचबरोबर फेण फुगे हे लावे सैरा वैरा उदक धावे थेंब फोई मोजावे अणुरेणू किती. कित्येक ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामध्ये भरपूर पाण्याचा फेस येतो. कित्येक ठिकाणी फेजाचे फुगे होतात आणि वाऱ्यामुळे ते हिलकावे खात असतात. हे निसर्गाचं एक उदाहरण आहे. नदीचं उदक सैरा वैरा सर्वत्र धावत असतं. सैरा वैरा उदक धावे अर्थात ही नदी सैरा वैरा वाहत असते, त्याचं पाणी खळाळून वाहत असतं आणि त्यातले काही थेंब काही बारीक तुषार आणि असंख्य अणुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल का? नाही. आणि हाच प्रश्न इथे सार्थ निरूपणामध्ये दासबोधातील व्यक्त केलेला आहे, सांगितलेला आहे. आणि पुढे जाऊया सार्थ दासबोधातील निरूपणाकडे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसेंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, मराठा आरक्षणासंदर्भातल्या महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. सरकारनं अजून एकही मागणी मान्य केलेली नाहीये. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणावर अजूनही ठाम आहेत. 11वा दिवस झालाय आणि सरकारनं 12 मागण्या मान्य केल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला असला तरी जरांगे यांनी तो फेटाळून लावलाय. सरकारनं एकही मागणी मान्य केलेली नाही असं स्पष्ट करत उपोषण मागे घ्यायला त्यांनी नकार दिलाय. सामंत आणि भरत गोगावले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे यांनी सरकारवर टीका केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेवर सुद्धा भाष्य करण्यात आलंय, पण मराठा आंदोलक मात्र मागे हटणार नाहीत, उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, सध्या ना आपण सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी पाहतो आहोत आणि बरेचसे ट्रेंड्स येतात सोशल मीडियावर. आणि असाच एक इंस्टाग्राम आणि फेसबुकवर 80s लुकचा फोटो ट्रेंड सध्या चांगलाच गाजतोय आणि हे फोटो ट्रेंड फॉलो करण्यासाठी पीएम मोदी आणि राहुल गांधी यांचे फोटोज व्हायरल केले जातात. म्हणजे इंस्टाग्रामवर 80s आपल्या चेहऱ्यावरचे लुक्स आपल्याला बघायला मिळतात आणि हा फोटो ट्रेंड सध्या प्रचंड व्हायरल होतोय. म्हणजे लोक स्वतःचे फोटो चॅट जीपीटीवर प्रॉम्प्ट्स देतात 1980s फोटोंसारखे बनवा म्हणून. आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा या ट्रेंडमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. सो स्वतःचा फोटो त्यांनी AIला शेअर केलाय चॅट जीपीटीला आणि तशा प्रॉम्प्ट्स देऊन अशा पद्धतीनं हा ट्रेंडमध्ये त्यांनी सुद्धा मजा घेतली. भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस सेवा दलानं राहुल गांधी यांचे सुद्धा फोटो शेअर केले. सो कवी कुमार विश्वास सुद्धा या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे नक्कीच काही ट्रेंड असे असतात की जे बघायला फार भारी वाटतात. आणि येस, 80s असेच लुकचे फोटो ट्रेंड सध्या गाजत आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भावी

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत. आणि राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. राज्याचा साखर हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी याबाबत निर्णय दिलाय. वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आणि सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह साखर कारखान्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध आमदार उपस्थित होते. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून राज्याचा साखर हंगाम सुरू होत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम, थोड्या गप्पा थोडी गाणी.
2: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
3: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
2: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत. ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: नगा मागे हमालीची बोली होती आधीलीची नोट दोन रुपयाची थट्टा हाय गरीबाची त्याचा परी देऊ नका पैका
1: बोला बजरंगाची कमाल हमाल
2: हमाल
1: हमाल
2: हमाल
1: हमाल
2: हमाल
1: हमाल
0: दूध सर वाट करा समाल

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर सेंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि आपल्या भारतातून जवळपास 500 कोटी रुपये बेकायदा विदेशामध्ये वर्ग झालेत. भाईंदरमधल्या एका सीएवर हा गुन्हा दाखल झालाय. वेगवेगळ्या कंपन्यांचा 495 कोटी 30 लाख रुपये भारतातून विदेशामध्ये बेकायदा वर्ग केल्याप्रकरणी भाईंदरमधल्या सीए महेंद्र पुरोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या माहितीच्या आधारे सीए प्रमाणपत्र देऊन हा निधी परदेशामध्ये पाठवल्याचा आरोप केला गेलाय. प्राप्तिकर विभागाच्या तपासानंतर दाखल झालेली ही तक्रार पुढील तपासासाठी ईओडब्ल्यू आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांना हा पैसा कसा प्राप्त झाला याचा सुद्धा सध्या तपास सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय सलोक मध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरशान तुमच्यासोबत. नगरसे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. भारतरत्न या पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केले गेले ते शास्त्रज्ञ प्रोफेसर CNR राव यांना SIR प्रक्रियेदरम्यान नावात झालेल्या चुकीमुळे एक नोटीस पाठवण्यात आली. आपल्या सगळ्यांना माहिती की गेल्या काही महिन्यांपासून SIR मतदानाची प्रक्रिया सध्या राबवली जात होती आणि जुन्या नोंदीमध्ये त्यांचं नाव प्रोफेसर CNR राव असं होतं आणि सध्याच्या मतदार यादीमध्ये त्यांच्या नावामध्ये अतिरिक्त F जोडलं गेलं आहे. सहबाजूंनी झालेल्या टीकेनंतर आता ही सुनावणी त्यांच्या घरीच होणार आहे. CNR राव यांना 2014 भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊयात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरसेवतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुना तुमच्यासोबत. राज्यामधल्या मुदतच संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक राज होणार आहे. विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती यासाठी केली जाणार आहे. राज्यामधला महत्वाचा निर्णय ग्रामपंचायती संदर्भामध्ये घेण्यात आला आहे. राज्यामधल्या मुदत संपलेल्या आणि निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक राज लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या ग्रामविकास विभागानं हा निर्णय घेतलाय. निवडणुका होईपर्यंत कारभार पाहण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आणि या निर्णयामुळे ग्रामीण भागातली रखडलेली विकासकामं, नागरी सुविधा आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी मदत होणार आहे. सरपंच परिषदेच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे. विस्तार अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। सप्तशृंगी गडासंदर्भातील एक महत्वाची भाविकांसाठी बातमी आहे। आगामी नाशिक कुंभमेळा 2027 पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गड ते नांदुरी या घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सध्या हाती घेण्यात आलं आहे। त्यामुळे 10 तारखेपासून ते 26 सप्टेंबर दरम्यान 17 दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। उपविभागीय अधिकारी डॉ कशिरा संखे यांनी हे आदेश दिले आहेत। घाट रस्त्यावर कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यानं आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे। सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट या परिसरामध्ये 17 दिवस हा रस्ता बंद राहणार असल्याचं सांगितलंय। वाहन चालक खासगी असेल, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल आणि इतर भाविक असतील यांना सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

क्रूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. गणेशोत्सवाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आलाय. मद्य विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आलेत. 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्थी दशीला शहरभर मद्यविक्री बंद राहणार आहे. 26 सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुकानं बंद राहतील आणि उत्सवातील 5व्या आणि 7व्या दिवशी ठराविक विसर्जन मार्गांवरचे सुद्धा मद्यविक्री केंद्र बंद राहतील असं सांगण्यात आलंय. 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये 10 दिवस कडक बंदी असणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलंय. त्यामुळे पुण्यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये काही दिवसांसाठी ड्रायडे घोषित करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी FDA कारवाया सध्या होतात. अन्न आणि औषध प्रशासनाची FDA कारवाई, अस्वच्छता आणि नियमांच्या उल्लंघनाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. FDA अचानक केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानं IRCTC या अन्न पुरवठा करणाऱ्या RK असोसिएट्सचा परवाना सुद्धा निलंबित करण्यात आला. तर जुहूमधल्या इस्कॉन मंदिर परिसरामध्ये गोविंदा रेस्टॉरंट आहे, यासह 3 अन्न आस्थापनांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे त्यांचेही अन्न परवाने निलंबित केलेत. अनेक रेस्टॉरंट्सला नोटिसा सुद्धा देण्यात आल्यात. FDA कारवाईचा बडगा आपला सुरूच ठेवला आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी YouTube चॅनल.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजनांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं आहे. आज ते त्या दौऱ्यासाठी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आहेत. कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकॉग्निशन हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र मंडळाकडून दिला जाणारा ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार त्यांना आज देण्यात येतोय. शिंदे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये राज्याच्या विकासाचं व्हिजन ते मांडणार असून ब्रिटिश संसदेमध्ये 3 पुरस्कारांनी त्यांचा सन्मान होतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्शन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. मुंबईमध्ये गणेशोत्सव मुंबईचा खासच मानला जातो, कारण मुंबईमध्ये अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती या खूप भव्य असतात, त्यांचे देखावे भव्य असतात. आणि मुंबईमधली फुलेश्वर राजाची मूर्ती कोसळल्याची घटना ताजीच आहे. अजूनही या घटनेनंतर मुंबईमध्ये अजून एक दुसरी घटना घडली. मुंबईमध्ये पुन्हा गणेश मूर्तीचा एका अपघात झाला आहे. कुर्ल्यामध्ये धारावीच्या प्रेमनगरचा महाराजा या मूर्तीचं आगमन होत असताना मूर्तीचं नुकसान झालं आहे. कुर्ला पश्चिमेतील शीतल तलाव परिसरात स्पीडब्रेकर ओलांडताना ट्रॉलीचा तोल गेला आहे. धारावीचा प्रेमनगरचा महाराजा या गणेश मूर्तीचा अपघात झाला असून फुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबईमधली ही दुसरी घटना आहे. या दुर्घटनेत 2 जण किरकोळ जखमी झालेत, तर मूर्तीचं नुकसान झाल्यानं प्रशासनानं तिचं शीतल तलावात विसर्जन केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. भारतामध्ये सध्या एक फ्रीझिंगचा ट्रेंड आपल्याला वाढताना दिसतोय, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, पण त्याचबरोबर अशा अनेक महिला आहेत, वर्किंग वुमन्स आहेत, की करिअर असेल, आर्थिक स्थिरता आणि काही वैयक्तिक कारणांमुळं आई होणं किंवा मातृत्वाचं सुख मिळणं हे उशिरा होत आहे, ज्यामुळे भारतामध्ये एक फ्रीझिंगच्या प्रक्रियेमध्ये सध्या वाढ झाली आहे. भ्रूणशास्त्रज्ञ सान्या कालरा यांनी एका दिलेल्या अपडेटनुसार विट्रिफिकेशन नावाच्या गोठवण्याच्या तंत्रामुळे ही प्रक्रिया, म्हणजे एक फ्रीज करणं, ही प्रक्रिया अत्यंत विश्वसनीय झाली आहे. अंडाशय उत्तेजन, अल्ट्रासाऊंड मॉनिटरिंग, अंड संकलन आणि लॅब कल्चरमधल्या अनेक सुधारणा सिस्टीम सध्या चांगल्या पद्धतीनं अपग्रेड होत आहेत आणि यामुळे प्रजनन क्षमता जतन करण्यासाठी अनेक सुधारणा तंत्रज्ञानाच्या मदतीनं नक्कीच झाल्या आहेत. एक फ्रीझिंग करणाऱ्या 40% महिलांचं वय हे 25 ते 32 वर्षादरम्यान आहे आणि एक प्रिझर्वेशन इन्स्टिट्यूट आशिया खंडामध्ये आहे, त्यामुळे भारतामध्ये आता सध्या एक फ्रीझिंगचा ट्रेंड वाढतो आहे. बऱ्याच वेळा महिला करिअरच्या मागे धावत असतात, स्पर्धा परीक्षांच्या मागे धावत असतात. आर्थिक स्टॅबिलिटी जी आहे ती असणं महत्त्वाचं आहे सध्याच्या काळामध्ये आणि काही वैयक्तिक कारणामुळे सध्या भारतामध्ये एक फ्रीझिंगचा ट्रेंड वाढला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 6 कंपन्यांचे IPO जे आहेत ते सादर करण्यात आले, आणि पहिल्यांदाच म्हणजे 30 वर्षानंतर अशी घटना पहिल्यांदाच घडली. 4,509.68 कोटी उभारण्यासाठी 6 कंपन्यांनी काल IPO सादर केला आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये एकाच दिवशी 6 मेनबोर्ड IPO खुले होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये रेंटोमोझो, स्टीम हाऊस इंडिया, LCC प्रोजेक्ट, असेट रिकन्स्ट्रक्शन, करमतारा इंजिनिअरिंग आणि मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्युशन या कंपन्यांनी IPO खुले केले आहेत. रेंटोमोझोचा IPO सगळ्यात मोठा असून त्याचं मूल्य 1,255 कोटी आहे. हे सगळे IPO लवकरच म्हणजे 11 सप्टेंबरला बंद होतील असंही सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नगरचे अंतरंग या कार्यक्रमात वेलकम बॅक. पुन्हा एकदा आणि मी आहे अर्जुना तुमच्यासोबत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अन्न सुरक्षा किती महत्वाची आहे हे FDA कारवायानं अनेक वेळा सिद्ध झालंय. आपण जे स्ट्रीट फूड खातो किंवा अनेक वेळा मोठमोठ्या हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तिथे जर अन्न सुरक्षा याबाबत काळजी घेत नसेल तर ते आपल्या जीवावर किती बेतू शकतं. आणि यासाठी अन्न सुरक्षेचं उल्लंघन अनेक हॉटेल्स रेस्टॉरंटला आत्तापर्यंत भोवलं आहे. मुंबईच्या जुहूमधल्या इस्कॉन रेस्टॉरंटचा परवाना सुद्धा निलंबित झाला आहे. इस्कॉन टेम्पल सेंटर आपल्याला माहिती आहे जुहूमधल्या मुंबईमधल्या, आणि इथल्या गोविंदा रेस्टॉरंटमध्ये अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित केलेत. तपासणीमध्ये स्वयंपाकघरामध्ये अस्वच्छता आढळली आहे, कीटकांचा प्रादुर्भाव होता, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य नोंदीचाही अभाव आढळला होता आणि यामुळे 7 सप्टेंबरला निलंबनाचा आदेश जारी केला आहे. सगळे निकष पूर्ण करेपर्यंत व्यवसाय बंद राहील असं सांगण्यात आलेलं आहे आणि या संदर्भाचा GR सुद्धा सांगण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, माझं नाव मोहन नरहरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. श्रोते हो, महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. मुंबईमधल्या नागरी कामांना गती देण्यासाठी आता मुंबई महापालिकेनं BMC 12 वर्षानंतर नगरसेवकांच्या निधीमध्ये मोठी वाढ केली. वार्षिक 1 कोटीच्या स्वेच्छा निधीला मंजुरी दिली आहे, त्यामुळे नगरसेवकांना आता 60 लाखांचा स्वेच्छा निधी 1 कोटी करण्याचा प्रस्ताव महापालिकेनं सभागृहामध्ये एकमुखानं मंजूर केला आहे. नगरसेविका अश्विनी मते यांनी मांडलेल्या प्रस्तावावर आता पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अभिप्रायाची प्रतीक्षा दिली. यामुळे प्रभागातील अनेक कामांचा मोठा वेग मिळणार आहे. महागाई आणि बांधकाम साहित्याचे दर सुद्धा वाढलेले आहेत, त्यामुळे नगरसेवकांच्या निधीमध्ये सुद्धा ही वाढ करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत. बिझनेस आउटरीचतर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2026 रँकिंगनुसार भारतामध्ये नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं शहर मानलं जातं ते म्हणजे बेंगलोर. बंगळूर ही पहिली पसंती ठरली आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, आणि या यादीमध्ये दिल्ली NCR दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुंबई तिसऱ्या आणि हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. या रँकिंगमध्ये पुणे पाचव्या स्थानावर असून चेन्नई आणि अहमदाबादनं सुद्धा सहावं आणि सातवं स्थान मिळवलं आहे. तर जयपूर, कोलकाता, कोची आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे. स्टार्टअप जर करायचं असेल किंवा कुठल्याही स्वरूपाचा नवीन बिझनेस करायचा असेल तर कुठल्या शहरांना पहिली पसंती दिली जाते याचे हे अनुक्रमांक होते. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकर संधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय। सकाळचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज आहे बैलपोळा। आपल्या बळीराजाच्या जीवाभावाच्या सोबत्याचा म्हणजेच आपल्या सर्जा राजाचा सण। वर्षभर ज्यांच्या खांद्यावरती शेताची धुरा असते, जे उन्हातानामध्ये दिवस रात्र राबून संपूर्ण जगाचा पोशिंदा बनतात, त्या लाडक्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे। मंडळी, आजच्या दिवशी आपल्या सर्जा राजाला मायेनं आंघोळ घातली जाते। त्यांच्या पाठीवरती नक्षीदार छानपैकी झुलं चढवून, शिंगांना छान रंगवून, डोक्यावरती बाशिंगा आणि गळ्यामध्ये घुंगूर माळा सजवल्या जातात। आज शेतामध्ये काम नाही तर फक्त कौतुक आणि मान सन्मान। संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरामध्ये पुरणपोळीचा गोड नैवेद्य भरवून जेव्हा या मुक्या प्राण्यांची पूजा होते ना मंडळी, तेव्हा खरा शेतकरी राजा आनंदून जातो। हा केवळ एक सण नाहीये बरं का, तर माणूस आणि प्राण्यांमधला जो अतूट प्रेमाचा धागा आहे ना, त्याचा उत्सव आहे। चला तर मग आज या बैलपोळ्याच्या निमित्तानं आपल्या शेतात आपणाऱ्या बळीराजाला आणि त्यांच्या सर्जा राजाला मनापासून सलाम करूयात। आणि मंडळी, अनेक जणांकडे शेती नसते, अनेक जणांकडे जे खरोखरचे जे बैल असतात ते नसतात, तर अशा वेळी आपण काय करतो तर ज्या बैलांच्या मूर्ती असतात ना, तर त्यांची पूजा करून त्यांच्याशी कृतज्ञता राखून आणि आपण एक आपलं जे कृतज्ञ मन आहे किंवा आपल्याला त्यांचे जे आभार मानायचे तर ते या दृष्टीने आपण करत असतो। तर मंडळी, तुम्ही तुमच्या घरी बैलपोळा कसा साजरा करतात किंवा तुमच्या घरी तुमच्या गावी बैलपोळा आत्ता सध्या कसा साजरा केला जातो ना, याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते मला तुम्ही नक्की पाठवा आपल्याच 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती। थोड्याच वेळात भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर आपल्या शो मध्ये। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज, आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: रेखानी लाल काळा खाद्यानी कर्नाटक.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय. सकाळचे 11:15 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी मी तुमच्याशी एका अशा विषयावरती बोलणार आहे ना ज्यावरून नेहमीच महिलांना चिडवलं जातं बरं का, आणि तो विषय म्हणजे गॉसिप. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चुगल्या. आपण नेहमी ऐकतो ना की स्त्रिया जिथे एकत्र येतात तिथे गप्पा आणि चुगल्या सुरू होतात. पण मला सांगा, गॉसिप करणं हे काय फक्त टाइमपास असतो का? तर अजिबात नाही. कधी कधी हाच गॉसिपचा छंद एका मोठ्या बिझनेसचं रूप घेऊ शकतो. आता यावरती तुमचा विश्वास बसेल का? मंडळी विश्वास बसत नसेल ना तर हे ऐका. कोलंबियातील 67 वर्षांच्या मरियम आजींनी या गॉसिपच्या जीवावरती चक्क स्वतःची दोन घरं उभारली आहेत. या आजी आपल्या घराबाहेर मस्तपैकी

0: साठी तर मोठी भारी रक्कम वसूल करतात. स्वतःला ते अत्यंत अभिमानानं व्यावसायिक गॉसिप क्वीन म्हणतात. बघा, ज्या गोष्टीवरून लोक महिलांना नावं ठेवतात त्याच गॉसिपला मरियम आजींनी चक्क आपला यशस्वी व्यवसाय बनवलाय. तसं पाहायला गेलं ना मंडळी, तर जेव्हा स्त्रिया एकत्र येऊन गप्पा मारतात तर तेव्हा तो फक्त टाइमपास नसतो, तर तो त्यांच्या मनाचा ताण हलका करण्याचा एक सोपा मार्ग असतो, सुख दुःखाची देवाणघेवाण असतो. आता हे झालं एक जस्ट जोक्सचं पार्ट झालं, पण ही गोष्ट रिअलमध्ये आहे. पण मंडळी, आपण म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्याला प्रायव्हसी असते, प्रत्येकाची प्रायव्हसी जपणं हे आपलं काम आहे, त्यामुळं कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यामध्ये ढवळढवळ खरंच करणं योग्य नाहीये, हा आपला सिव्हिक सेन्स सुद्धा नाहीये. त्यामुळे हे जस्ट आपल्याला जाणून घेण्यासाठी मजेशीर वाटतंय आणि हे आपण इथंच सोडून सुद्धा दिलं पाहिजे, कारण गॉसिप करा पण एकमेकांच्या भावना दुखावल्या जातील किंवा कोणाची पर्सनल लाईफ पुढे येईल अशा पद्धतीचं गॉसिप किंवा अशा पद्धतीच्या बातम्या स्प्रेड करणं वगैरे हे काही योग्य नाही आहे. तर मंडळी, अशाच युनिक गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळामध्ये एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी प्रार्थना बेहरे, आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:24 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी माझ्या सर्व ST प्रवाशांनो आणि सखींनो, तुमच्यासाठी एक खूप छान आणि एक अपडेट घेऊन मी आलेली आहे. जर तुम्ही लाल परीनं प्रवास करत असाल तर ST महामंडळानं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेतलेले आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आधीच ऑनलाईन आरक्षण केलेलं आहे त्यांना NCMC कार्ड शिवाय सुद्धा सवलतीचा प्रवास करता येईल. तसंच ST संघेत तीर्थाटन योजनेसाठी 12 सप्टेंबर पर्यंतच जुनीच पद्धत लागू राहणार आहे. आणि हो, जर तुम्ही कार्डसाठी नोंदणी केलेली आहे पण ते अजून तुम्हाला मिळालेलं नाहीये तर अजिबात काळजी करू नका. नोंदणीची पावती दाखवून तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत सवलतीमध्ये प्रवास करू शकता. गणेशोत्सवाच्या गट आरक्षणासाठी सुद्धा NCMC कार्डची सक्ती नसणार आहे. तसंच NCMC कार्ड ऍक्टिव्हेशन, टॉपअप किंवा शिल्लक तपासणीमध्ये काही अडचण आल्यास ST स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. तर तुम्ही पटकन तो हेल्पलाईन नंबर जो आहे तो लिहून घ्या. तर नंबर असा आहे 02242021 आणि 02279 78 73 03 असे हे जे नंबर आहेत यावरती तुम्ही अधिक डिटेल्ससाठी विचारू शकता, माहिती यातून घेऊ शकता. आणि मंडळी आता हा जो अपडेट आहे, ही जी अपडेट आहे, ही जी बातमी आहे, ही लवकरात लवकर तुमच्या मंडळींपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा आणि या योजनेचा नक्कीच लाभ घ्या. भेटूयात अशाच अपडेटसह थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

ಬೇಸಾಯಕ್ಕೆ

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 11:41 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, जेव्हा आपल्या कॉलेजच्या ॲडमिशन सुरू असतात ना, तेव्हा आपली खूप धावपळ होत असते, अनेक कागदपत्रांची आपल्याला गरज असते आणि त्याचपैकी मंडळी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी दाखल्यासाठी सुद्धा अनेकांची पळापळ सुरू असते. त्यामुळे मंडळी, विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनानं एक खूप मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी चक्क 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा जवळपास 27,195 अर्ज आले होते, त्यापैकी 23,298 दाखले वितरित झालेत, पण अजूनही 3,534 अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत. याच अडचणींमुळे शासनानं 4 सप्टेंबर 2026 रोजी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील 3 महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करण्याची सवलत दिली आहे आणि या निर्णयाचा फायदा SC ST, त्याचसोबत SBC, OBC प्रवर्ग, त्याचसोबत NT या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. पण मंडळी, शासनानं हेही स्पष्ट केलेलं आहे की 3 महिन्यांची मुदतवाढ ही आता अंतिम संधी आहे, यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. यामुळे ज्यांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी लगेचच आपली कागदपत्र पूर्ण करून प्रक्रियेला लागा आणि हा महत्वाचा जो मेसेज आहे हा तुमच्या ओळखीतल्या नात्यातल्या अनेक विद्यार्थ्यांपाशी तुम्ही हा मेसेज लवकरात लवकर पोहोचवा. मंडळी, अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी, तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। आणि सकाळचे 11:53 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, आजकाल बाजारामध्ये भाजी घ्यायची असो किंवा दुकानातून वाण सामान घ्यायचं असो, आपण लगेच खिशातून फोन काढतो आणि स्कॅन करून UPI पेमेंट करतो। पण ज्यांच्याकडे महागडा स्मार्टफोन नाहीये किंवा ज्यांना इंटरनेटचा वापर करणं अवघड वाटतं, त्यांचं काय बरं? तर मंडळी, आता काळजी करायची अजिबात गरज नाहीये, काहीच कारण नाहीये। कारण आता UPI पेमेंट करण्यासाठी महागड्या स्मार्टफोनची आणि इंटरनेटची अजिबात गरज उरलेली नाहीये। फोन पेने आपल्या साध्या कीपॅड फोन म्हणजेच फीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI 123 पे ही एकदम मस्त आणि नवीन सुविधा लॉन्च केली आहे। विशेष म्हणजे ही सिस्टम अगदी 2G नेटवर्कवरती आणि साध्या SMS वर आधारित काम करणार आहे। म्हणजे आता इंटरनेट नसलं तरी साधा बटणाचा फोन असला तरी सुद्धा तुम्ही अगदी सहज आणि सुरक्षितपणे कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता। आता मंडळी, तुमच्या घरातल्या किंवा ओळखीच्या ज्या ज्येष्ठांकडे साधा कीपॅड फोन आहे ना, त्यांना ही खुश खबर नक्की सांगा, जेणेकरून डिजिटल पेमेंटचा फायदा ते सुद्धा अगदी सहज घेऊ शकतील। तर मंडळी, अशाच अपडेट्ससह भेटूया थोड्याच वेळात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: मी

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालेला आहे. मंडळी, आज आहे बैलपोळा. बैल म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा, कारण बैल हे शेतकऱ्याचे एकदम घनिष्ठ असे मित्र असतात आणि शेतातल्या सर्व कामांपासून ते त्यांची काळजी घेण्यापर्यंत एकमेकांचं असं त्यांचं नातं असतं मंडळी. आणि माझ्यासोबत आहेत लताबाई थोरात. यांचा एक व्यवसाय आहे की प्रत्येक सणानुसार त्यांच्याकडे अनेक वस्तू मिळत असतात. आता मी बघू शकते की त्यांच्याकडे ज्या हाताने बनवलेल्या ज्या मूर्त्या आहेत, बैलांच्या ज्या जोड्या आहेत, तर त्यांच्या मूर्त्यांचा हा व्यवसाय करतात आणि आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. त्याचसोबत फळं सुद्धा आहेत आणि अनेक बैलांना जे सजवण्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत. तर नमस्कार ताई.
3: नमस्कार.
2: सध्या तुम्ही एवढे छान छान वस्तू विकायला बसलेले आहात, तर कसा रिस्पॉन्स आहे, ग्राहक कसे आहेत?
3: आता तसं म्हणायला गेलं तर हा पारंपरिक सण आहे, पण पहिल्यासारखे आता कोणी बैलाचं एवढं कोण घेत नाही जास्त आणि काही एवढा व्यापार आता होत नाही. पहिला होत होत्या, पण आता काय आहे, सगळं धावपळीचं जीवन आहे. कोणी नोकरीसाठी जातं, कोणी कशासाठी जातं, त्याच्यामुळे एवढं आता पहिल्यासारखं एवढं ह्याला महत्त्व राहिलेलं नाही. पण जे आहेत लोक, जी मानणारी शेतकरी वर्ग आहे, तो मात्र नेतोच, पण बाकीचे जे लोक असतात ती एवढी नेत नाहीत.
2: सकाळपासून या ज्या वस्तू आहेत, जसं की तुमच्या बैलांच्या मूर्त्या आहेत, हे छान छान जे शिंगांना लटकवण्यासाठी लटकण आहेत वगैरे, कोणत्या गोष्टी जास्त विकल्या जात आहेत?
3: तसं पाहायला गेलं तर सगळ्याच तसं जातात, पण ह्या वर्षी एवढा काय व्यापार झालेला नाही.
2: अच्छा. आणि तुमच्या काळामध्ये बैलपोळा साजरा कसा केला जायचा, तुमच्या घरी कशी पद्धत होती?
3: आमच्या घरी पहिला त्यावेळेला कसं, सगळे पहाटे उठणार, बैलांना आंघोळ घालणार, ते भेंडी वगैरे असते ना, पहिला भेंडी होती, ते कट करून त्याचे ते बुडवायचे कलरमध्ये आणि ते बैलांच्या अंगावर त्याचे ते म्हणजे डिझाईन उठवायचे, परत ते शिंगांच्या त्यांच्या ते गोंडे बांधायचे, कलर करायचे. आणि संध्याकाळी नाहीतर कर एक प्रकार असतो, कर म्हणून तिथं हे असते, ती दोरी तोडायची असते बैलाच्या ह्यानं. ते आता तसं नाही आहे ते काहीच. हां. आणि तेव्हा खूप मजा यायची, लहान मुलं वगैरे असायची. एकदा बैलांना न्हाऊ बिहू घातल्यानंतर पोळीचा नैवेद्य दाखवायचा, पोळी त्यांना खाऊ घालायची, पुरणपोळी. त्याच्यामुळे तिथलं कसं की शेतकऱ्यांचा खरंच ते त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यावर ते शेतकरी खुश असायचे आणि एक दिवस त्यांच्यासाठी तेवढे करायचे, आराम द्यायचे.
2: आणि आता तुम्ही बैलपोळ्या बाबतीत ह्या अनेक वस्तू विकतच आहात, तर आता गणेशोत्सव पण येतो, तर त्याचाही काही प्लॅन आहे का, त्याच्याही काही वस्तू वगैरे विकायच्या आहेत का?
3: हा, त्याच्यासाठी म्हटलं तर ते आता कसं महालक्ष्मी बसवत आहेत, महालक्ष्मीसाठी जे काही डेकोरेशनचं सामान आहे ते सगळं आमच्याकडून मिळतं. हा, ते आम्ही हाताने सगळं बनवलेलं आहे, मूर्त्या असो काही असो. पण ते ह्या वेळेला मात्र ते जास्त आमचा त्याचं विक्री जास्त होती, व्यापार होती त्याचा.
2: ठीक आहे ताई, थँक्यू सो मच, तुम्ही एवढी छान पद्धतीने माहिती दिली. आणि श्रोते हो, आत्ताच आपण लताबाई यांची माहिती ऐकली आणि त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की त्यांच्या काळामध्ये कसा सण उत्सव साजरा केला जायचा. तुमच्याही ठिकाणी किंवा तुमच्याही गावामध्ये असेल किंवा तुमच्याही घरामध्ये असेल, जर असा काही युनिक पद्धतीने जर सण साजरा हा होत असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मलाही तुमच्या भावना शेअर करा. 90111123090 या संपर्क क्रमांकावरती भेटूया थोड्याच वेळात आपल्या या शोमध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मंडळी सगळीकडेच एका गोष्टीची फार उत्सुकता आहे आणि ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाची. गणेशोत्सवाची तयारी अगदी जोरात सुरू आहे पण गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर आपल्याला निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होऊ नये याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे आणि आपल्या सर्वांची ही इच्छा सुद्धा असते. यावरच मंडळी एक अत्यंत अनोखी आणि सुंदर संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणली आहे आपल्या संगमनेर तालुक्यातील दाड खुर्दच्या राधिका गव्हाणे यांनी. या एक उच्च शिक्षित आहेत, तरुणी आहेत आणि राधिकानं गाईच्या शेणापासून बाप्पांची सात्विक आणि अत्यंत आकर्षक अशी इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे मंडळी या मूर्तीमुळे पर्यावरणाला अजिबात हानी पोहोचत नाही. विसर्जनानंतर या मूर्तीपासून निसर्गाला कोणतंही नुकसान न होता बाप्पाच्या आशीर्वादानं एका नव्या वनस्पतीची आणि जीवनाची सुंदर अशी सुरुवात होत असते. राधिकाच्या या कल्पकतेचं आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचं सध्या सगळीकडूनच खूप कौतुक होत आहे. खरंच मंडळी आपल्या भागातल्या अशा हुशार आणि पर्यावरणाचा विचार करणाऱ्या तरुणांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटलाच पाहिजे. तुम्ही सुद्धा यंदा बाप्पाच्या आगमनासाठी कोणती तयारी करत आहात हे मला नक्की सांगा आपल्या रेडिओ नगरच्या 90.11.23.90 या संपर्क क्रमांकावरती. भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: दिल का हाल सुन दिल वाला,

नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक. समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी आज आहे 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुख दुःख चढ उतार तर येतच असतात, पण कधी कधी एखादा क्षण, एखादं संकट इतकं जड वाटायला लागतं की माणसाला पुढचा कोणताही मार्ग दिसत नाही. अशा वेळी मनामध्ये एक निराशेची सुरू असणारा जो लढा असतो ना मंडळी, तो फार कठीण असतो आणि ते दिवस सुद्धा फार फार कठीणच असतात. पण आज या दिवसाच्या निमित्तानं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जगातील कोणतीही समस्या ही तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी कधीच असू शकत नाही. प्रत्येक अंधारानंतर जशी नवी पहाट उजाडते तसाच प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच असतो. जर कधी मन उदास असेल, कसला त्रास होत असेल तर तो आतल्या दाबून ठेवू नका. तुमच्या जीवाभावाच्या माणसांशी, मित्रांशी, कुटुंबाशी किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीशी मन मोकळं करा. किंवा जरी हे जरी कोणी तुम्हाला नाही सापडले मंडळी, तरी मी तुमच्यासाठी कायम आहे. तुम्ही मला नक्कीच 90111123090 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या भावना तुम्ही मला शेअर करू शकता. मी नक्कीच त्यावरती माझं बेस्ट सजेशन जे असेल किंवा सजेशनही न देता शांतपणे जे काही ऐकून घेणं असेल मी नक्कीच यामध्ये तुम्हाला सपोर्ट करेल. पण कधीही तुम्ही चुकीचा निर्णय कधीच घेऊ नका. कशीही सिच्युएशन असू दे, जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते उत्तर घेऊन येतो. त्यामुळं कोणत्याही गोष्टीला जेव्हा अडचण आहे तर त्याचं निवारण सुद्धा आहे, प्रश्न आहे तर उत्तर सुद्धा आहे. त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीची निराशा तुम्ही बाळगू नका मंडळी. तुमच्या आसपास सुद्धा जरी कोणी शांत, उदास किंवा एकटं पडलेलं जर तुम्हाला जाणवलं, दिसलं तर त्या व्यक्तीकडे प्रेमानं एक पाऊल पुढे टाका आणि विचारा तू कसा आहेस. कधी कधी काय होतं की कोणत्याही मदतीशिवाय सुद्धा फक्त त्यांना एक गोष्ट विचारणं, तू कसा आहेस, तू बरा आहेस का, मी तुला काही हेल्प करू का, किंवा मी कायम त्या तुझ्यासोबत आहे, असं बोलणं सुद्धा मंडळी खूप जास्त प्रभावी ठरत असतं. कारण तुमचा एक आपुलकीचा शब्द कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. मंडळी आयुष्य खूप सुंदर आहे, ते एकमेकांच्या साथीनं जगायला हवंय. कारण असं आयुष्य पुन्हा होणं नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या आयुष्याची कदर करा, स्वतःच्या आयुष्यावरती प्रेम करा मंडळी. आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90111103090.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, काही दिवस आपल्या आठवणीत कायमची राहतात आणि त्यातला एक खास दिवस म्हणजे वाढदिवस। आज असाच एक सुंदर दिवस आहे आपल्या लाडक्या आरवी राजू पांढरे हिच्यासाठी। आरवी, आजचा दिवस तुझ्यासाठी आनंदाचा, हसण्याचा आणि भरभरून प्रेम मिळवण्याचा। तुझ्या या खास दिवशी रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्या गोड हसण्यासारखा सुंदर असो। तुझं बालपण आनंदाने, खेळाने आणि सुंदर आठवणींनी भरून जावो। तुझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण व्हावोत आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर भरारी मिळो। आरवी, अशीच हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरही तुझ्या गोड हसण्याने आनंद फुलवत राहा। लाडक्या आरोहीला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आणि आरवी, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशेले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या काही हितचिंतकांच्या. गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या मंगल राव साहेब गोर, त्याचबरोबर प्राची धीरज वाळुंजकर, अनन्या पंढरीनाथ कुटे यांचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदइच्छा. आणि आजचा दिवस आणखीन विशेष खास करण्यासाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये. आपण ऐकूया मंगल राव साहेब गौर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregion.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. नगरकर आपली ओळख म्हणजे आपला अधिकार, याच उद्देशाने SK हळवे बालभवन काटवन खंडोबा मंदिर रोड येथे महा आयडी कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला. महा आयडी कार्ड माध्यमातून नागरिकांना आपली ओळख अधिक सुलभपणे जपता यावी आणि शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. हा कॅम्प नेमका कसा घेण्यात आला, या कॅम्पचे आयोजन करण्याचा उद्देश काय होता आणि नागरिकांचा याला कसा प्रतिसाद होता, आता जाणून घेणार आहोत SK हळबे बालभवन येथील केंद्र समन्वयिका जयश्री शिंदे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते, मी जयश्री शरदचंद्र, मी हळबे बालभवन मधून सेंट्रल कोऑर्डिनेटर काम पाहते. माझ्याकडे आयुष्यमान कार्ड हे आरोग्यासाठी काढण्यात आले आहे. आयुष्यमानचं म्हणजे आरोग्यासाठी लोकांना 5 लाखाचा विमा हा त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. आईने कोणाकडे पैसे नसतात, त्यामुळे ते कार्ड काढण्यात आले. आरोग्याचं म्हणजे आईमुळे ऍक्सिडेंट होतो, काही होतो, अचानक पैसे नसतात आपल्याकडे, पण आपण त्याचा त्या कार्डचा उपयोग करू शकतो आयुष्यमान कार्डचा. आणि माहिती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शासकीय योजना काय आहेत त्याची माहिती मिळण्यासाठी ते माहिती कार्डचा आपण काढले आहे. आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यांना माहिती कळणार, आपल्याला कोणत्या योजना आहेत सरकारच्या, कोणत्या नाही, माहिती मध्ये ते आपल्याला सगळं कळणार आहे त्याच्यामध्ये. आणि आधार कार्ड काढले मुलांचे खूप मुलांचे बरेच दिवसाचा प्रॉब्लेम होता आधार कार्डचा, ते काही निघत नव्हती आधार कार्ड, ते मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले. आणि मुलांचा भविष्याचा पुढचा प्रश्न होता, लोक खूप वेळेस आधार कार्ड साठी फिरले, सगळीकडे जाऊन आले, पण त्यांचे आधार कार्ड होतच नव्हते. पण पोस्टमननी आम्हाला, अंगणवाडीच्या महिलांनी आम्हाला ते सहकार्य केले. आम्ही त्या अंगणवाडीच्या आणि बालभवनाच्या संयुक्ताने आधार कार्डची कामं केली आहे आणि आमचे तिन्ही कॅम्प इतके छान आणि सगळं उत्स्फूर्तपणे झाले. लोकांनी छान उत्स्फूर्तपणे घेतलं आहे लाभच्या आणि चांगल्या प्रकारे आमच्या तिन्ही कॅम्प चांगले झाले आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ आमचे आयुष्यमानचे कार्ड 150 ते 200 झाले काढून, माईडीचे पण आमचे 70 पर्यंत गेला आकडा आणि आधार कार्डचा पण आमचा 50 पर्यंत आकडा गेला आहे. म्हणजे आधार कार्डचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता, ते करून घेतला. अशा प्रकारे आमचे कॅम्प झाले आहे. आमच्या सेवावस्थेमध्ये आम्ही तरुण, युवक, महिला, पुरुष सर्वांचे सेवावस्थेमध्ये काम करत आहोत. नुसतं मुलांवरच नाही तर आम्ही सर्व पूर्ण वस्तीमध्ये काम करत आहोत, कारण का याचा लाभ सर्वांनाच घेतला पाहिजे आणि सेवावस्थेतल्या लोकांनी घेतलाच पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्वांसाठी काम करत आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. नगरकर जयश्री शिंदे मॅडम यांनी दिलेल्या माहितीमधून या महा आयडी कार्ड कॅम्पचा उद्देश, त्यामागची गरज आणि नागरिकांसाठी त्याचं महत्व आपल्याला समजलं. नागरिकांना त्यांच्या हक्काची ओळख मिळावी आणि शासकीय सेवाचा लाभ घेणं अधिक सोपं व्हावं यासाठी असे उपक्रम नक्कीच महत्वाचे ठरतात. नगरकर आत्ताच आपल्यासोबत होत्या जयश्री शिंदे मॅडम. यानंतर नगरकर आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे, प्राची धीरज वाळुंजकर यांचा वाढदिवस आहे. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. हे आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. प्राचीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. प्राचीताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशेली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. तर नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या हळवे बालभवन येथील जयश्री शिंदे मॅडम. यानंतर आपल्या सोबत आहेत मलाला बालभवन येथील केंद्र समन्वयिका जबीन शेख मॅडम. यांनी सुद्धा मलाला बालभवन मुकुंदनगर येथे महा आय डी कार्डच्या माध्यमातून नागरिकांना आपली ओळख अधिक सुलभपणे जपता यावी आणि शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. हा कॅम्प नेमका कसा घेतला आणि या कॅम्पचे आयोजन करण्याच्या मागचा उद्देश काय होता जाणून घेऊया मलाला बालभवन केंद्र समन्वयिका जबीन शेख मॅडम यांच्याकडून.
1: नमस्कार, माझे नाव शेख जबीन अयाज. मी मुकुंदनगर मलाला बालभवन येथे केंद्र समन्वयक या पदावर कार्यरत आहे. 8 सप्टेंबर 2026, स्थळ मलाला बालभवन येथे दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी महा आय डी कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांसह महिला पुरुष लाभार्थींना आवश्यक आय डी कार्डची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. या उपक्रमाला परिसरातील नागरिक व बालभवनातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कॅम्पच्या माध्यमातून एकूण 68 लाभार्थ्यांना आय डी कार्डच्या सुविधेचा लाभ देण्यात आला. यामध्ये बालभवनातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महिला व पुरुष या लाभार्थ्यांचा समावेश होता. आय डी कार्ड हे विविध शासकीय शैक्षणिक व दैनंदिन कामासाठी महत्त्वाचे असल्याने या कॅम्पमुळे लाभार्थींना आवश्यक प्रक्रिया सुलभ झाली. हा उपक्रम उमेद प्रकल्पाच्या समन्वयक यास्मिन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कॅम्पच्या नियोजनानुसार ते लाभार्थीच्या नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याची उमेद प्रकल्प समन्वयक यास्मिन शेख तसेच बालभवन केंद्र समन्वयक जबीन शेख तसेच सबिया शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. कॅम्प दरम्यान प्रत्येक लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थींना आय डी कार्डशी संबंधित प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात आले. त्यामुळे कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना कोणतीही अडचण न येता या सुविधेचा लाभ घेता आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसोबत महिला पुरुष लाभार्थी एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या कॅम्पमध्ये एकूण 94 लाभार्थींचा समावेश झाला होता, परंतु 68 लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट ओके असल्याने 68 लाभार्थ्यांनाच आपल्याला हा लाभ देण्यात आला. समाजातील गरजू नागरिकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. तसेच 91 लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड याचे अपडेट करून घेण्यात आले आणि ते लवकरच आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. या कॅम्पला यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या यास्मिन शेख मॅडम, जबीन शेख आणि सबिया शेख यांचे विशेष परिश्रम घेतले. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या मलाला बालभवन मुकुंदनगर येथील केंद्र समन्वयिका जबीन शेख मॅडम यांनी दिलेल्या माहितीमधून या महा आय डी कार्ड कॅम्पचा उद्देश, त्यामागची गरज आणि नागरिकांसाठी त्याचं महत्त्व आपल्याला त्यांनी ऐकवलं आहे. यानंतर नागरिकांना त्यांच्या हक्काची ओळख मिळावी आणि शासकीय सेवांचा लाभ घेणं अधिक सोपं व्हावं यासाठी त्यांनी असे अनेक उपक्रम राबवले आहेत. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे अनन्या पंढरीनाथ कुटे यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. ह्या आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. अनन्याताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, माझं नाव नीता पाळवदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकले आहे की स्नेहालय संचलित SK हळबे बालभवन, त्याचबरोबर मलाला बालभवन येथे कशा प्रकारे महा आय डी कार्ड याचे आयोजन करण्यात आले होते व तो कशा प्रकारे पार पडला, यानंतर आपण ऐकणार आहोत. स्नेहालय संचलित परिस व क्षितिज बालभवनमध्ये घेण्यात येणारा महा आय डी कार्ड हा कॅम्प कशा प्रकारे असणार आहे आणि ठिकाण व वेळ आपण जाणून घेणार आहोत. त्यामागील उद्दिष्ट काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. महा आय डी कार्डच्या माध्यमातून नागरिकांना आपली ओळख अधिक सुलभपणे जपता यावी आणि शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा यासाठी हा उपक्रम कशा प्रकारे फायदेशीर ठरणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत परिस बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री राजने मॅडम.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आपण रामवाडी परिसरामध्ये महा आय डी कार्ड हा कॅम्प तुम्ही आयोजित केला आहे, तर त्यामध्ये तुम्ही थोडक्यात माहिती सांगाल का, म्हणजे ते कुठे आहे, ठिकाण काय आहे, तुम्ही कशा प्रकारे कार्य करत आहात?
3: माझे नाव जयश्री रासने, मी परिस बालभवन केंद्र समन्वयक आहे. आपल्या इथे आज रामवाडी परिसरात क्षितिज व परिस बालभवन असे दोन्ही बालभवन मिळून आय डी कार्डचे आयोजन केलेले आहे. आणि आयोजन केल्यानंतर आम्ही प्रत्येक परिसरातील प्रत्येक एकल महिला पालक, युवक युवती यांच्या सोबत हा आय डी कॅम्प राबवतो आहे. याचा फायदा मुलांना, विद्यार्थी पालकांना, तसेच ज्या युवती युवक एकल महिला यांना होणार आहे. आणि आपण उमेद प्रकल्पामार्फत हा कार्यक्रम राबवतो आहे. आणि या आय डी कार्ड द्वारे आपण जे आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहे तेव्हा या कार्डचा आपण तिथे वापर करू शकतो. आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या कागदपत्रामध्ये हा जो आय डी कार्ड हे जे आहे हे खूप महत्वाचे आहे. आणि विशेष करून लाडक्या बहिणींसाठी हे जे आय डी कार्ड आहे हे खूप महत्वाचे आहे. हे महा आय डी कार्ड आपण 2:30 क्षितिज बालभवन मध्ये याच काढून देण्यास सुरुवात करणार आहोत. आणि स्थळ असणार क्षितिज बालभवन आणि तिथे रामवाडी परिसरातील सगळी जी वस्तीतली लोक आहे ती तिथे येऊन तो आय डी कार्ड काढणार आहे. त्यासाठी आपल्याला बाहेर आय डी कार्ड काढण्यासाठी पैसे जास्त लागतात, जेणेकरून आपण इथे कमी पैशात या लोकांना त्याचा लाभ मिळवून देणार आहोत. उमेद प्रकल्पामार्फत आतापर्यंत आपण महिला, एकल महिला आणि युवक युवतीसाठी आपण जे SC महामंडळाचं NCMC कार्ड आहे ते देखील काढून दिले. त्यानंतर आयुष्यमान कार्ड हे सुद्धा महिलांना या संधीचा देखील लाभ मिळवून दिला. तसेच आता आपण कामगार कार्ड जी महिला बाहेर काम करते त्या महिलांसाठी सुद्धा कामगार कार्डाचाही आपण त्यांना लाभ मिळवून दिला. तसेच आता आपण महा आय डी कार्ड महिलांना काढून देणार आहोत, जेणेकरून ज्या महिला म्हणजे दिवसभर काम करतात, ज्यांना वेळ मिळत नाही, तर त्या महिलांसाठी आपण विशेष करून ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि असं असतं की परिसरात महिलांना या गोष्टींची कल्पना नसते किंवा या गोष्टींपासून त्या अवेअर नसतात, त्यांना त्या कार्डपासून काय फायदा होणार आहे आणि कशा प्रकारे आपण त्यांना या संधीचा फायदा देतोय आणि त्याचा त्यांना काय फायदा होणार आहे, लाभ होणार आहे, या गोष्टींची देखील माहिती आपण त्यांना देतोय. त्याच्यामुळे वस्तीतील प्रत्येक व्यक्ती ही अवेअर झाली पाहिजे की गव्हर्नमेंटने आपल्यासाठी काय काय सुविधा दिलेल्या आहेत, त्या सुविधांचा आपण कसा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्या सुविधांचा जर त्यांनी उपयोग केला तर आज जे गव्हर्नमेंटने काढलेल्या स्कीम आहे तर त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आपण या गोष्टी त्यांना अवेलेबल करून देतो. तसेच आपण परिस बालभवन मार्फत या त्यांच्या पाल्यांना एज्युकेशन देखील देतो. म्हणजे रात्र अभ्यासिका भरवतो, त्यामध्ये मुलांना बेसिक शिकवतो, जेणेकरून आपण शाळेला पूरक असं काम करतो, त्या मुलांना आपण त्यांची आयक्यू लेवल वाढवून शाळेमध्ये ते शाळेच्या मुलांशी कसे एकरूप होतील असा आम्ही आमचा प्रयत्न असतो. आणि त्यासाठी नवनवीन जे काही काही स्कीम निघतात आणि ज्याही गोष्टी होतात त्या आम्ही आपल्या वस्तीपर्यंत ह्या सामाजिक सेवा पुरवतो आणि त्यांना सगळ्या गोष्टींपासून जे वंचित होते त्यांना आम्ही या गोष्टीपासून अवेअर करून त्यांना या सगळ्या संधीचा लाभ मिळवून देतो.
4: खूप छान मॅडम की तुम्ही आपल्या सेवा वस्तीमध्ये जे काही गव्हर्नमेंट स्कीम आहेत तुम्ही ते पोहोचवण्याचं कार्य करतात आणि जे काही त्या माहिती नसल्यामुळे ते काही करू शकत नाहीत तर त्यांनाही तुम्ही अवेअर करताय, हे खूप छान कार्य आहे मॅडम.
3: आणि हे कार्य आम्ही उमेद प्रकल्पामार्फत आमचे उमेद प्रकल्पाच्या ज्या संचालिका आहे माननीय यास्मिन हनीफ शेख यांच्या थ्रू हे मी काम करतो आणि त्या अशा नवनवीन योजना महिलांसाठी उमेद प्रकल्प महिलांसाठीच आपण सुरू केलेला आहे आणि या प्रकल्पामार्फत आपण या महिलांना सगळ्या सुविधा पुरवतो. त्यासाठी आमच्या यास्मिन मॅडम ह्या विशेष करून प्रयत्न करतात आणि आपल्या महिलांना जास्तीत जास्त पुढे येण्यासाठी प्रवृत्त करतात. इतकेच नव्हे तर आम्ही याच्या मार्फत महिलांना म्हणजे रोजगार देखील मिळवून देण्याचाही प्रयत्न करतो. त्यांचे असे ग्रुप करून त्यांना म्हणजे आज जे कमवतात त्याच्यापेक्षा आणखीन ते किती कमवू शकतील याच्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न आमचे चालतात.
4: नक्कीच मॅडम, खूप छान प्रयत्न करताय मॅडम तुम्ही.
3: थँक्यू मॅडम,
4: धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या परिस बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम. परिस बालभवन मध्ये कशा प्रकारे महा आय डी कार्ड याचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर ठिकाण व वेळ आपल्याला ऐकवली आहे, तर नगरकर महा आय डी कार्ड घेण्यामागील या सर्वांचाच उद्देश अगदी खूप छान आहे. सर्व नागरिकांनी शासकीय सेवेचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे. यानंतर नगरकर वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शोची वेळ आता झालेली आहे आणि मी आहे आपल्या सोबत आर जे आदी। तर श्रोते हो, सुरुवातीचा सेगमेंट आहे एक कलाकार आणि यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्याविषयी। दुसरा सेगमेंट आहे बैल पोळा, कारण की आज पोळ्याचा मोठा सण आहे। आणि तिसरा सेगमेंट आहे आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिन। तर मित्र हो, सुरुवात करूया एक कलाकार या सेगमेंटने। आणि आजचा सेगमेंट आपल्याला माहीतच आहे, गायक आणि महान संगीतकार सुधीर फडके, रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके, बाबूजी या नावानं ओळखले जाणारे महाराष्ट्रातले संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांचा जन्म 25 जुलै 1919 या दिवशी झाला। त्यांनी जवळपास 50 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं। मराठी सुगम संगीतावरील त्यांचं प्रभुत्व सर्वांना माहीतच आहे। बाबूजींनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि संगीतबद्ध केली। त्यांचे अनेक अजरामर गीतं आजही ऐकले जातात। त्यांनी अनेक भक्तिगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतं संगीतबद्ध केली जी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत। कवी ग. दि. माडगुळकर यांचे अजरामर गीत रामायण ही सुधीर फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे। हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते। बाबूजींनी यातील सर्व म्हणजे 56 गाणी संगीतबद्ध केली। ती गाणी आजही सर्वजण अगदी आवडीनं ऐकतात।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कैलासवासी वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1941 साली HMV या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य असलेली संस्था यातून घेतलं. 1946 साली ते पुण्याच्या प्रभात चित्रसंस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथं त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत दिलं, तसंच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केलं. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी 1960 दशकात स्वरबद्ध केलेलं गदिमांचे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडिओवर वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत आहेत. आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस बाबूजींनी वीर सावरकर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातलं होतं. विशेष म्हणजे हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला आणि संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम घेतले. आणि या सर्वांची माहिती असणारं पुस्तक प्रभाकर मोने यांनी लिहिले, त्या पुस्तकाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट एक शिवधनुष्य. तेव्हा आपणही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे पुस्तक अवश्य वाचा.

आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक. सुधीर फडके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जवळपास 60 वर्ष कार्यरत होते. तसंच अमेरिकेमध्ये इंडिया हेरिटेज फाउंडेशनच्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती. गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहतीत मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाचे ते सदस्य

सदस्य होते. 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाच्या तरुणांना निशस्त्र हल्ला करून दादरा व नगर हवेली पोर्तुगीज सत्तेपासून हा प्रदेश मुक्त केला. गोवा मुक्ती संग्रामातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे 1955 पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली मोहन रानडे विमोचन समिती स्थापन झाली होती. त्याचा पुढाकार बाबूजींनीच घेतला होता.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते मित्र हो, बाबूजींनी एकूण 111 चित्रपटांना संगीत दिलं. त्यापैकी 21 चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत हे विशेष. आणि त्यापैकी काही गाजलेले चित्रपट असे आहेत: 1946 साली प्रदर्शित गोकुळ, 1947 साली प्रदर्शित आगे बढो, 1948 सीता स्वयंवर, 49 अपराधी, जय भीम, मायाबाजार, राम प्रतिज्ञा, संत जनाबाई, 1950 श्रीकृष्ण दर्शन, 1951 चित्रपट होते मालती माधव मुरलीवाला, त्यानंतर रत्नगर, 1955 मधला शेवग्याच्या शेंगा, 1956 मधले देवघर सजनी, 1958 मध्ये गजगौरी गोकुल का चोर, त्यानंतर 1961 साली प्रदर्शित भाभी की चुडिया, 1962 मधलं प्यार की जीत, 1968 मधलं एकटी, 1969 मधलं आधार, 1971 मधला दरार, 1981 मधला शेर शिवाजी, त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर, आम्ही जातो आमुच्या गावा, पुढचे पाऊल, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, प्रपंच आणि मुंबईचा जावई. 1954 चित्रपट होता पहिली तारीख. यातलं जे गीत आहे ना, खुश है जमाना आज पहिली तारीख है, ते गाणं बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं.
1: दिन है सुहाना आज पहली तारीख है, दिन है सुहाना.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, माझं नाव प्रशांत भोसले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. तर मित्र हो, एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीतं या प्रकारे आहेत. अंतरीच्या गूढ गर्भी, अशी पाखरे येती, आकाशी झेप घेरे पाखरा, चित्रपट आहे आराम हराम, उठ उठ पंढरीनाथा, कुठे शोधीशी रामेश्वर, जग हे बंदीशाळा, डाव मांडून बांडून मोडू नको, तुज सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझे गीत गाण्यासाठी तुझे रूप चित्ती राहो, तोच चंद्रबा नभात दिसलीस तू फुलले ऋतू, देव देवारात नाही देवा तुला दया येईना कशी, देहाची तिजोरी धीरे जरा गाडी वाना, नवीन आज चंद्रमा प्रिया आज माझी नसे साथ ध्याया, बाई मी विकत घेतला श्याम, बोलत नाही विणा मानवतेचे मंदिर माझे, जयवंत हो यशवंत हो लाडकी शकुंतला, वज्र चुड्याचे हात विठ्ठला तू वेडा कुंभार, सखी मंद झाल्या तारका, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, आणि स्वर आले दुरुणी, असे भरपूर गाणे जे आहेत त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: कवी गदे माडगुळकर यांचे आजरामर गीत रामायण ही सुधीर फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कामांपैकी एक आहे। हा कार्यक्रम आकाशवाणीवर एक वर्ष 1955 ते 1956 पर्यंत चालला। हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते। बाबूजींनी यातील सर्व 56 गाणी संगीतबद्ध केली आणि ती वेगवेगळ्या गायकांनी गायली ती वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतली। त्यामध्ये माणिक वर्मा, ललिता देऊळकर, लता मंगेशकर, स्वतः सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, राम फाटक, उषा अत्रे, शिवाय सर्व 56 गाणी बाबूजींनी त्यांच्या आवाजात देखील रेकॉर्ड केली। सुधीर फडके यांच्या कारकिर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेलं गदिमांचं गीत रामायण। यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णन केलेले आहेत। गीत रामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत। या सर्व भाषांतरांचे वैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी अर्थामध्ये एका मात्रेचाही फरक केलेला नाही। ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली। बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीत रामायणाचे जवळपास 1800 प्रयोग केले। हे प्रयोग त्यांनी स्वदेशात आणि परदेशात केलेत।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, आता आपण बघूया बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले. तर 1963 त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे, हा माझा मार्क एकला या चित्रपटासाठी. 2002 सह्याद्री स्वररत्न पुरस्कार त्यांना मिळाला. 1998 दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त झाला. 2001 लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 2001 अल्फा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सुधीर फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनेक कार्यक्रम होत असतात. त्यातला एक सांगण्यासारखा आहे, पिंपरी प्राधिकरणातील मधु गंधर्व संस्थेतर्फे शाहूनगर इथं सुधीर फडके स्मृती गायन स्पर्धा घेतली जाते. बाबूजींच्या जीवनकार्यावर जे पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातलं आत्मचरित्र आहे जगाच्या पाठीवर, स्वरश्री बाबूजी. लेखक आहेत वसंत वाळुंजकर. मित्र हो, मुंबईतील बोरिवली पूर्व या भागातील एका उड्डाणपुलाला सुधीर फडके यांचं नाव दिलं आहे आणि त्यांना गौरवान्वित केलंय, त्यांचा सन्मान केलाय. मराठीशिवाय हिंदी चित्रपटातील भाभी की चुडिया या चित्रपटाचे ज्योती कलश छलके हे पहाटेचं गाणं आजही रसिक मनाचा ठाव घेतं. आणि आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पहिली तारीख या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं खुश है जमाना आज पहिली तारीख है, खुश है जमाना आज पहिली तारीख है हे गीत रेडिओ सिलोनवरून पहिल्या तारखेला वाजत आलं आहे. श्रोतेहो, अशा महान कलावंताचं 29 जुलै 2002 रोजी मुंबईत अल्प आजारानं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. तेव्हा कार्यक्रमात जाता जाता ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे छानसं गीत.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 34 80.
2: तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं. दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे किस में है दम. यहाँ ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम.

वेलकम बॅक मित्रांनो. आज आहे 10 सप्टेंबर 2026 आणि आजचा महाराष्ट्रातला एक मोठा सण आहे बैलपोळा. त्यालाच पिठोरी पोळा असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणजे पोळा. बैलपोळ्याचे मुख्य विधी किंवा कशाप्रकारे साजरा करतात, तर या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून पूर्णपणे विश्रांती दिली जाते. त्यांना गरम पाण्यानं आंघोळ घातली जाते, त्यांच्या खांद्याची तेल लावून मालिश केली जाते. थोडक्यात काय तर विश्रांती आणि स्वच्छतेसाठी हा बैलपोळा आहे. शेतीमध्ये राब राब राबून वर्षभर काम करणारे बैल जे आहेत त्यांना एक दिवस का होईना विश्रांती मिळावी म्हणून हा पोळा साजरा केला जातो. बैलांच्या अंगाला हळद तेलानं मालिश केली जाते, शिंगांना रंगवून त्यांना बाशिंग झूल घुंगराच्या माळा आणि फुलांचे हार घालून सजवलं जातं. आधुनिक काळामध्ये आणखीनही वेगवेगळ्या प्रकारे बैलांना सजवलं जातं. तेव्हा आता ऐकूया या खिल्लारी जोडीवर हे गीत.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

वेलकम बॅक. तर मित्रांनो, बैल पोळ्याच्या सणाला बैलांना घरी आणल्यानंतर म्हणजे त्यांची मिरवणूक काढतात सजून दजून, आणि मिरवणूक काढून संपूर्ण गावभर, एका गावामध्ये काही जुनी पद्धत अशी आहे अजून पण आहे की गावामध्ये एका ठिकाणी गावातल्या सर्व बैल जोड्या किंवा बैल आपले पाळीव प्राणी आणले जातात शेतीमध्ये काम करणारे, आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते, त्यांना ओवाळलं जातं, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, आणि तिथून पुढं मग त्यांची मिरवणूक वाजत गाजत सर्व बैल जोड्यांची बैलांची मिरवणूक काढली जाते, आणि शेवटी सगळे आपापल्या घरी जातात. बैलपोळ्याच्या सणाला या बैलांना खूप महत्त्व आहे. आणि पूर्वीच्या काळी, आता समजा आधुनिक पद्धतीनं शेती केली जाते, परंतु ज्यावेळेस हे आधुनिक यंत्र नव्हते त्यावेळेस मात्र बैलांनाच महत्त्व होतं. आजही बैलांना महत्त्व आहेच. तर मित्र हो, संध्याकाळी गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर झडत्या गायल्या जातात म्हणजे पोळ्यांची गीतं. त्यानंतर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलं मातीचे बैल सजून घरोघरी फिरतात, ज्याला तान्हा पोळा असंही म्हटलं जातं. ज्यांच्याकडे शेती किंवा बैल नसतो ते मातीच्या बैलांची पूजा करतात आणि बैलांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतात. सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा. आज आहे सण पोळा, सर्जा राजाला ओवाळा, बैल आमचा शेतकरी मित्र, शेतीचा खरा आधार, पोळा सणानिमित्त प्रेम अपार, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेनं होईल कसा उतराई. तेव्हा मित्र हो, आपणही या बैल पोळ्याच्या सणानिमित्त आपल्या आपल्या बैलांना छानपैकी सजवा आणि त्यांची मिरवणूक काढा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आणि जाता जाता, म्हणजे आजच्या या सेगमेंटमधून जाता जाता, आपण ऐकूया एक छानसं गीत.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

वेलकम बॅक. मित्रांनो, आज विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या म्हणजे एक प्रकारचं पापच आहे. आत्महत्या म्हणजे जीवनापासून पळून जाण्यासारखंच आहे. जीवन जगण्याचं धैर्य आपण ठेवलं पाहिजे. आत्महत्या हा त्यातला कुठलाही मार्ग असू शकत नाही. तेव्हा 10 सप्टेंबरला दरवर्षी विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. हा दिवस आत्महत्येच्या समस्येबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी कृती करण्याच्या उद्देशानं साजरा केला जातो. आत्महत्या हा एक गंभीर सामाजिक मुद्दा आहे, एक सामाजिक समस्या आहे, ज्यामुळं अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होतात आणि त्यांच्या समवेतच त्यांच्या मुलाबाळांचे, सदस्यांचे, परिवारांचे जीवन देखील अस्ताव्यस्त होते. या दिवशी विविध कार्यक्रम, चर्चासत्र आणि जागतिक स्तरावर मोहिमा आयोजित केल्या जातात, ज्यामुळं लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूकता मिळते. ताणतणाव, नैराश्य आणि मानसिक समस्यांवर योग्य वेळी उपचार न घेतल्यास आत्महत्येची शक्यता वाढते. त्यामुळं वेळेवर मदत मिळाल्यास आत्महत्येची समस्या मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकते. सर्वांनी एकत्र येऊन एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे, जिथं लोक मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलू शकतील आणि मदत मागू शकतील. आपण प्रत्येकजण आत्महत्या प्रतिबंधासाठी काहीतरी करू शकतो. समजून घेणं, ऐकणं आणि मदत करण्यास पुढाकार घेणं. विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन हा संदेश देतो, जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये देखील मदत आणि आशा नेहमीच उपलब्ध आहे. आणि आत्महत्या करण्याचे विचार आपल्या डोक्यातच येऊ नये यासाठी माणसानं नेहमी आध्यात्मिक ज्ञान घ्यावं, आध्यात्मिक साधू संतांचं चरित्र वाचावं, स्वातंत्र्य सैनिकांचं चरित्र वाचावं, विचारवंतांचं चरित्र वाचावं. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असे अनेक आदर्श पुरुष, महान विचारवंत आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांचं जर चरित्र पाहिलं तर त्यांचं जीवन देखील खूप संघर्षमय होतं. कदाचित त्यांनी देखील अशा जीवनाच्या वाईट प्रसंगाला कंटाळून आत्महत्या केली असती. तर जीवनामध्ये असा कोणताही प्रॉब्लेम नाही की ज्याला सोल्युशन नाही. फक्त विचार करण्याची गरज असते. लोक काय म्हणतील, माझा अपमान झाला आहे, माझी इज्जत गेली आहे वगैरे वगैरे, या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त बोलण्यासाठी ठीक आहेत, परंतु जीवन आपलं स्वतःचं आहे. आपण जर आत्महत्या केली तर जगात कुणालाही काहीही फरक पडत नाही, मात्र आपण हे अमूल्य जीवन मात्र मुकतो आणि त्यागतो. तेव्हा जीवन जगायचं आहे. कितीही कठीण प्रसंग जरी आले तरी त्याला धैर्यानं सामोरं जायचं आहे, त्याचा सामना करायचा आहे. आणि समस्या ह्या सगळ्यांना येत असतात, फक्त त्या समस्यांचं समाधान आपण शोधायचं. आणि ज्या समस्यांचं समाधान शोधू शकत नाही त्या समस्या सोडून द्यायच्या. जीवन खूप सुंदर आहे, जीवन जगलं पाहिजे. आपल्यासाठी जर जगायचा कंटाळा आला तर त्या क्षणी इतरांसाठी, समाजासाठी, देशासाठी जीवन जगायला शिकलं पाहिजे, तरच आपण हा विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला असं आपण समजूया. तेव्हा आपणही निश्चय करूया की आपण स्वतः आत्महत्या करणार नाही आणि इतर कुणालाही आत्महत्या करू देणार नाही. हाच एक संकल्प करूया. आपण कुठेही जाऊ नका. थोड्या गप्पा थोडी गाणी कार्यक्रमातून मी आपला RJ आदी निरोप घेतोय. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: कभी खुद से भी ये सवाल करना कि जो ख्वाब देखे हैं उन्हें पूरा करने के लिए आज तुमने क्या किया, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं और मौका बार बार मिलता नहीं। हालात चाहे जैसे भी हो, अपने हौसलों को कभी कम मत होने देना, क्योंकि एक दिन वही लोग तालियां बजाएंगे जो आज तुम्हें कहते हैं तुमसे नहीं होगा। किती सुंदर शायरी है ना। आणि खरं सांगायचं तर आपण सगळ्यांनीच अधूनमधून स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा, ज्या गोष्टीचं स्वप्न आपण पाहतोय त्यासाठी आज आपण एक पाऊल पुढे टाकलं का? कारण परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी असेलच असं नाहीये। कधी काही गोष्टी उशिरा मिळतात, कधी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही, पण म्हणून थांबायचं नाही। छोटं का असेना, पण रोज एक पाऊल पुढे टाकत राहायचं, कारण आपल्या हौसल्यावर विश्वास ठेवला तर एक दिवस नक्कीच आपली वेळ येते। आणि अशीच एक नवी उमेद घेऊन दिवसाच्या धावपळीनंतर तुमच्या सोबत गप्पा मारण्यासाठी मी आली आहे बरोबर 4 वाजता। आता 4:02 झालेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आज ना आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं स्थान किती महत्वाचं आहे माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच, आणि ह्याच साठी आजचा सण आहे बैलपोळा। सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मंडळी, वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या सुख दुःखात सोबत असणाऱ्या या मुक्या जीवाप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे। आज बैलांना छान सजवलं जातं, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला जातो। आपल्या मातीतली ही परंपरा आणि आपल्या शेतकरी संस्कृतीची हीच तर सुंदर ओळख आहे। म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांना, तुमच्या कुटुंबियांना आणि आपल्या लाडक्या सर्जा राजाला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आजची ही संध्याकाळ करूया गप्पांची, आठवणींची, सुंदर विचारांची आणि अर्थातच आपल्या आवडत्या गाण्यांची। ऐकूयात गाडी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

संध्याकाळचे 4:14 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, मंडळींनो, खरं सांगू का तुम्हाला, मला आज असं वाटतच नाही बरं का सण उत्सव आहे. म्हणजे पूर्वीचं काहीच राहिलं नाही. मला असं फीलच होत नाहीये की आज बैलपोळा आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे का, आज बैलपोळा आहे पण पूर्वी ना गावाकडे बैलपोळा म्हणजे फक्त एक सण नव्हता तर शेतकरी आणि त्याच्या बैलाच्या नात्याचा दिवस होता. पण आता ते दिसतंय का, तर नाही. पूर्वी शेतीचं जवळपास सगळी कामं बैलांच्या मदतीनंच केली जायची. नांगरणी असो, पेरणी असो किंवा शेतातली इतर कामं, शेतकऱ्याचा जो खरा साथीदार म्हणजे त्याचा बैल असायचा. आणि त्यामुळं वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या जीवाला पोळ्याच्या दिवशी पूर्ण विश्रांती दिली जायची. सकाळी बैलांना छान अंघोळ घातली जायची, त्यांच्या अंगाला तेल हळद लावली जायची, शिंगांना रंग दिला जायचा, गळ्यात नवीन घंटा, फुलांच्या माळा आणि अंगावर सजावटीचं साहित्य घातलं जायचं. त्यानंतर घरच्या मंडळींकडून त्यांची पूजा आणि आरती केली जायची आणि मग संध्याकाळी सजलेले बैल गावातून मिरवणुकीनं नेले जायचे आणि ढोल ताशांचा आवाज असायचा. गावातला उत्साह आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. खरं तर बैलपोळा साजरा करण्यामागचा सगळ्यात सुंदर विचार म्हणजे कृतज्ञता. आपल्यासाठी वर्षभर मेहनत करणाऱ्या प्राण्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करणं हे खूप महत्वाचं त्यावेळी समजलं जायचं. म्हणूनच हा सण आजही आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देणाऱ्या प्रत्येक जीवाची किंमत ओळखायची आहे. पण आता ना मला असं वाटतच नाही की बैलपोळा आहे, सण उत्सव आहे, कारण पूर्वी सगळीकडे होते, बैल होते. पूर्वीची ती परंपरा तशीच टिकवली जायची, पण आता ती परंपरा नाही दिसत. बऱ्याच ठिकाणी बैलांव्यतिरिक्त काम होत असतं, त्यामुळे नांगरणीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण मग ती मजा राहिली नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्याकडे कसा बैलपोळा साजरा करतात, नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:26 झालेत आणि सांज रंगक मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत आणि बैलबळाचा सण उत्साहात साजरा आपण करतो आहोत असं म्हणता म्हणता उत्साह कुठे दिसतच नाहीये मला. तर जसं मी मगाशी पण म्हणाले की पूर्वी बैलबळा म्हटलं की गावात किंवा मग आपल्या इकडे वेगळाच उत्साह असायचा. बैलांना सजवायचे, घराघरात तयारी असायची, मुलांची लगबग असायची आणि संपूर्ण गाव एकत्र यायचं. पण आज कधी कधी सण अजूनही अरे आज पोळा आहे ना हाच प्रश्न पडतोय. म्हणजे कालच माझ्या घरातलं उदाहरण सांगते की पहिले कसं सण उत्सव जवळ आले का आधीपासून तयारी व्हायच्या, उद्या सण आहे, उद्या सण आहे, उद्या सण आहे असं व्हायचं. मला माझ्या पप्पांनी रात्री विचारलं की बैलपोळा आता शुक्रवारी आहे, मी म्हणते नाही उद्या आहे, ते म्हणतात नाही शुक्रवारी आहे, वाटतच नाही उद्या. म्हणजे असं झालं होतं की आता लक्षातच नाही राहत लोकांच्या की सण उत्सव आहेत. आणि हे माझ्याच घरचं उदाहरण मी दिलंय. एक कारण म्हणजे शेतीत ना आलेली आधुनिक यंत्र आणि ट्रॅक्टर यामुळे देखील हे असं होऊ शकतं आणि त्यामुळे बैलांवरचं अवलंबित्व कमी झालंय. त्यातच गावाचं बदलतं स्वरूप, शहरांकडे वाढलेलं स्थलांतर, कामाची धावपळ आणि सोशल मीडियामुळे सण साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. त्यामुळे पूर्वीसारखा सामूहिक उत्साह काही ठिकाणी कमी झालेला जाणवतोय, पण सणाची भावना मात्र अजूनही जिवंत आहे. आजही शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात, त्यांना रंगीबेरंगी सजावट करतात, शिंग रंगवतात, फुलांच्या माळा घालतात, पूजा अर्चा करतात आणि त्यांना गोडधोड खाऊ घालतात. काही गावांमध्ये आजही मिरवणुका आणि पारंपरिक कार्यक्रम होतात. आणि मंडळी बऱ्याचदा काय होतं ना, आपण असं म्हणजे बऱ्याच घरात असं होतं की बैल नाही आहेत त्यांच्याकडे, पण पूर्वी होते, मग आता नाही आहेत, तर मग आता कशाला सण उत्साह करायचा असं पण काही ठिकाणचं आहे. पण नाही, आपली परंपरा आहे. आणि बैल आता जरी आधुनिक तंत्र आले असले तेव्हा नव्हतं, तेव्हा आपल्याला यांनी साथ दिलेली आहे हे विसरून चालणार नाही. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता विसरून चालणार नाही आहे आणि खरंच आपण कृतज्ञ राहिला पाहिजे कारण त्यांनी खूप साथ दिलेली आहे. मला तर हे प्राणी खूप आवडतात कारण त्यांचं कोणताही काहीच आपल्याला मागत नाहीत, फक्त काम करत राहतात आणि आपण दिलं तर खातात, आपण त्यांना जसं ट्रीट करू तसं ते राहतात. खरंच खूप चांगले असतात आणि आजचा दिवस आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये बैलपोळा कसा साजरा करतात हे आपण बोलणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कळवा. 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू.
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू.
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वाजायचे 4:43 झालेले आहेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. बैलपोळा आपण साजरा करतो आहोत, पण खरंच करतो आहोत का? खरंच तेवढा उत्साह आहे का? खरंच तुम्हाला फील होत आहे का आज बैलपोळा आहे? हे सगळे प्रश्न उद्भवत आहेत इथे, कारण पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही जे आपण म्हणतो, आणि त्यामुळे कुठेतरी उत्साह कमी झालाय. कामाची गडबड सगळ्यांच्याच मागे आहे. जरी सण असला, उत्सव असला, तरी कामाला सुट्टी मिळत नाहीये हे सगळीकडचंच आहे. पण तरीही त्याचबरोबर आपण आपली परंपरा जपतो, आपण आपलं सण संस्कृती जी आहे ती उत्साहात साजरा करत असतो, संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तसंच आपल्या अहिल्यानगर शहरात देखील आज उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात येतो आहे. ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांनी त्यांच्या बैलांना छान आवरलेलं आहे. सकाळी लवकर उठून छान आवरून त्यांना, म्हणजे बैल असतील, गाया असतील, म्हशी असतील, त्यांना छान आंघोळ्या घातलेल्या आहेत, त्यांना कलर केलेला आहे. आणि आज संध्याकाळी आपल्या इथे जे मंदिर आहे, म्हणजे सावेडीचं जे मंदिर आहे हनुमानाचं, महादेवाचं, तसंच विशाल गणपती बाप्पांचं जे मंदिर आहे, तिथे या बैलांना घेऊन गेलं जाणार आहे. छान मिरवणूक त्यांची काढण्यात येणार आहे आणि अशा प्रकारे त्यांची पूजा करून उत्साहात हा सण साजरा होणार आहे. पण जो उत्साह त्या मानानं कमी झालाय तो कुठेतरी वाढायला हवा असं मला वाटतंय. आणि पूर्वीसारखा उत्साह थोडंसं साधा आपण अजूनही राहूयात का असं मला वाटतंय, की त्या साधेपणातच एक वेगळं सुख आहे. तर विचार करून बघा की खूपच पुढे न जाता थोडंसं साधं पण आपण राहूयात, थोडंसं वेळ काढूयात स्वतःसाठी, इतरांसाठी, परंपरा जपण्यासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळचे 4:53 झालेत आणि सांजरंगामध्ये तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भारतीय हवामान विभागानं 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासोबत पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय आणि त्यानुसार प्रशासनानं या 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. तर 12 ते 14 म्हणजेच पुढील 3 दिवस आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे. बाप्पा येत आहेत 14 तारखेला, तर त्या 14 पर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे आपण सगळे पावसाची वाट पाहतो आहोत आणि मी तर बाप्पाकडे हेच मागेल, बाप्पा येत आहेत पाऊस घेऊन या, कारण पाऊस सध्या खूप महत्वाचा आहे. आज आपण बैलपोळा हा सण साजरा करतो आहोत आणि हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण बैल जे आहे ते शेतीमध्ये खूप काम करतात, शेतकऱ्याची मदत करतात. तसंच पाऊस हा देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे बाप्पानं येता येता जर पाऊस घेऊन आले तर सगळं खूप छान होईल असं मला वाटतंय आणि आता खरंच पावसाची गरज आहे. म्हणजे आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांजरंगामध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई छान छान गाणी आहेत, आज तुम्ही गाणी ऐकत आहात, वेगवेगळी गाणी आहेत, पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आज आपल्यासोबत किशोरदांची जास्त गाणी आहेत। कारण किशोर कुमारांची गाणी ऐकली की मला खूप छान वाटतं आणि असं वाटतं की ही गाणी माझ्यासाठीच बनली आहेत की काय, त्यामुळे त्यांची गाणी ही सगळ्यांनाच आवडतात आणि एव्हर ग्रीन गाणी आहेत। प्रत्येक वेळी आवडणारी, प्रत्येक वेळी जर कोणी विचारलं ना तुम्हाला कोणते गायक आवडतात, तर आपण किशोरदांचं नाव सहज घेतो आणि असं हे व्यक्तिमत्व होतं, ऑल इन वन ज्याला म्हणतो ना ते हे व्यक्तिमत्व। आणि मंडळी, खरं म्हणजे आज संध्याकाळ छान आहे, कारण संध्याकाळ हा काळच एकदम सुंदर असतो, कारण संध्याकाळची वेळ ही स्वतःसाठी असते, शांतता असते, वातावरणात वेगळे बदल होत असतात आणि त्यामुळे प्रसन्न वाटत असतं। आणि त्याच वेळेत मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल तुम्हाला भेटायला येते। सो तुम्हाला या वेळेमध्ये तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर। आणि म्हणजे आज खूप जणांचे हॅपी वाला बर्थडे देखील आहे, तसंच आज आहे आपल्या स्नेहालय परिवारातील माऊली वाघ यांचा हॅपी वाला बर्थडे। तर माऊली वाघ यांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा। आणि ते स्नेहालयाच्या PRO मध्ये कार्यरत आहेत आणि खरं म्हणजे सगळ्यात आधी कोणताही पाहुणा किंवा कोणीही गेलं की आधी त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी भेटून खरंच प्रसन्न वाटतं असं, कारण ते नेहमी प्रसन्न असतात। तर असंच प्रसन्न राहा आणि सगळ्यांना प्रसन्न करत राहा। म्हणजे आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संध्याकाळचे 5:14 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटल मुंबईमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. बरं का, मध्यंतरी त्यांची परिस्थिती ढासळलेली होती, म्हणजेच त्यांची प्रकृती एकदम ढासळली होती आणि त्यानंतर ते मुंबईवरून ते राळेगण सिद्धीकडे रवाना झालेले आहेत. आता त्यांची प्रकृती आता सुधारली आहे अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर गौतम भन्साळी यांनी दिली आहे. आणि तीव्र विषाणूजन्य संसर्ग आणि डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना 31 ऑगस्ट 2026 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती सुधारली आणि डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी देखील दिलेली आहे. सगळ्यांनाच असं वाटत होतं लवकरात लवकर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती सुधारावी. आता त्यांची प्रकृती सुधारलेली आहे आणि त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बैक मंडई. तुम्हें एक तहत रेडियो नगर 90.4 FM आवाज तुम सा जब जब जुल्फे तेरी उड़े जब जब जुल्फे तेरी हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि मंडई आपण सगळेच ना माधुरी हत्तीण हिला ओळखतो आणि तिच्यावर सगळ्यांचंच खूप जास्त प्रेम आहे आणि तिच्यासोबत जे झालं ते देखील आपल्याला माहीत आहे. पण आता ना शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ही महादेवी उर्फ माधुरी हत्तीण जी आहे ती तिच्या घरवापसीचा मार्ग जो आहे तो तिनं मोकळा केलेला आहे आणि शेवटी माधुरी वनतारातून नांदणीच्या दिशेनं रवाना होत असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेली आहे. आता सगळ्यांनाच सगळेच वाट पाहत आहेत की माधुरी हत्तीण कधी कोल्हापुरात येईल. पण आता म्हटलं जात आहे 2 दिवसात ती कोल्हापुरात येणार आहे पण तरीही अजूनही सगळेच वाट पाहून आहेत. जसं कोल्हापूरकर वाट पाहून आहे तसंच अख्खा महाराष्ट्र तिची वाट पाहतोय. अख्खा देश म्हणायला तरी कमीच होईल कारण की आपण तिला पाहिलेलं आहे. तिला जाण्याची इच्छा नव्हती तरी पण तिला नेण्यात आलं. तिथलच्या लोकांना जाऊ देण्याची इच्छा नव्हती तरी पण तिला नेण्यात आलं होतं. पण आता पुन्हा तो आनंद येणार आहे तर ते बघण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

समझा।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा। संध्याकाळचे 5:44 झाले तर सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत। मित्रांनो, मैत्रिणींनो, कधी कधी आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती अगदी नॉर्मल दिसते, आपल्याशी बोलत असते, हसत असते, पण तिच्या मनात काय वादळ सुरू आहे हे आपल्याला कदाचित कळतही नसतं। आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन, हा दिवस फक्त एक दिवस म्हणून लक्षात ठेवायचा नाहीये, तर आपल्या आजूबाजूच्या माणसांकडे थोडं अधिक लक्ष द्यायचं असतं। पण माणूस आत्महत्येचा विचार का करतो? तो खरंच आयुष्याला कंटाळलेला असतो का? असं नाहीये। अनेक वेळा त्या क्षणी त्याला आपली परिस्थिती बदलू शकत नाही, आपलं दुःख कोणाला सांगता येत नाही, आपण एकटे आहोत अशी भावना खूप तीव्र झालेली असते। नात्यांमधले प्रश्न, आर्थिक अडचणी, एकटेपणा, नुकसान, अपयश, मानसिक ताण अशा अनेक गोष्टी त्यामागे असू शकतात। WHO देखील सांगतं की अनेक वेळा संकटाच्या क्षणी निर्णय अतिशय अचानक होऊ शकतो आणि म्हणूनच एक छोटासा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो। काय झालंय, बोलशील का माझ्याशी? कदाचित आपल्या त्या एका प्रश्नामुळे समोरच्या व्यक्तीला जाणवेल की कोणीतरी माझं ऐकायला तयार आहे। म्हणून मित्रांनो, कोणी सतत शांत बसत असेल, खूप निराश वाटत असेल किंवा आपल्यापासून दूर जात असेल, तर लगेच त्याला लज करू नका, म्हणजेच जज करू नका। त्याच्याशी बोला, ऐका आणि गरज वाटली तर विश्वासू व्यक्ती किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करा। कारण प्रत्येक समस्या लगेच सुटेलच असं नाहीये, पण प्रत्येक दुःख एकट्यानं सहन करण्याची गरजही नाहीये। आजचा दिवस एकच गोष्ट सांगेल, गप्प राहू नका, संवाद सुरू करा। कदाचित तुमचं एक बोलणं एका व्यक्तीसाठी आशेची सुरुवात ठरू शकतो। मंडळी, मी याबद्दलच पुन्हा तुमच्याशी गप्पा मारणार आहे, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संध्याकाळचे 5:53 झाले. तर सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आज बैलपोळा तर आहेच, त्याचबरोबर आज आहे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. असाही दिन असावा हाच सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आपण एवढे घाबरगुंडे आहोत, आपण एवढं घाबरतो आपल्या आयुष्यालाच की पुढे काय होईल, आणि असं झालं नसतं तर अरे नाही, आपण खूप स्ट्रॉंग आहोत, आपल्या आई वडिलांनी आपल्याला समाजाने स्ट्रॉंग बनवलंय, मग असं थोडी ना चालतं. मग अशी मी बोलले की आपण अशा वेळी काय करायला हवं, एखादा व्यक्ती निराश दिसला, हताश दिसला, त्याच्याशी बोलावं. पण जो व्यक्ती निराश हताश होतोय किंवा ज्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो ना, तो व्यक्ती घाबरगुंडा आहे असं मी म्हणेल. आपण घाबरगुंडे नाही आहेत, आपण स्ट्रॉंग आहोत, आपल्याला जगायचंय, आपल्याला लढायचंय. आणि तुम्हाला माहिती आहे का आयुष्य कशाला म्हणतात किंवा जिंदगी क्या नाम है किंवा जिंदगी किसे कहते, तर आयुष्य, जिंदगी, लाईफ हे म्हणजे एक संघर्ष असतो. आणि संघर्ष म्हणजे आत्महत्या करणं आणि सगळं संपवून टाकणं नाही, तर संघर्ष म्हणजे लढत पुढं जाणं आणि जो समोर प्रॉब्लेम आला ना त्याला मात करणं, याला संघर्ष म्हणतात. तुम्हाला एखादी व्यक्ती सोडून जाते मग तुम्ही आत्महत्या करता, एक विचार करा ना, ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नव्हती, देवानं बरं झालं तिला आपल्यापासून दूर नेलं. मी नापास झाले, मी आत्महत्या करते, ठीक आहे मी या गोष्टीत नापास झाले, कदाचित मी खूप मोठी होणार आहे दुसऱ्या गोष्टीमध्ये. पॉझिटिव्ह विचार करू शकता. हे बघा, फेल्युअर कधी येतात माहिती आहे का, ज्याच्यामध्ये ताकद आहे ना त्याच्याकडेच फेल्युअर येतात सहन करायला, हे लक्षात ठेवा. असं नाही आहे कोणीच की ज्याच्या आयुष्यात फेल्युअर आलेले नाही आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात फेल्युअर आले आहेत, पण त्यांनी एकदम ठामपणे त्याला उत्तर द्यायला शिकलेत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय आणि तेव्हा ते पुढे आहेत. आणि आता आपल्याकडे फेल्युअर आलं तर आपल्याकडे पर्याय असतो आत्महत्या. नाही, फेल्युअर जेव्हा येतं ना त्या फेल्युअरला दाखवून द्यायचं असं की मी करू शकते, आय कॅन डू इट. सो हे गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आत्महत्याचा विचार येईल ना तुम्हाला, कुठून कसा काय, मला नाही माहिती आत्महत्याचे विचार कसे येतात आणि काय येतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण एवढे पण म्हणजे कसं म्हणू शकतो की घाबरगुंडे, मी तर नाही म्हणू शकत. फेल्युअर किंवा आत्महत्याचा विचार कधीच आयुष्यात यायला पाहिजे नाही, डोक्यातही नाही यायला पाहिजे. मला जेव्हा का वाटतं ना यार मी खूप हताश आहे, मला काहीतरी नाही होते माझ्याकडून, तेव्हा थोडा वेळ थांबा, शांत बसा, विचार करा आणि नंतर स्वतःलाच म्हणा आय कॅन डू इट. बघा बरं, हे सगळे विचार जातील आणि तुम्ही करून दाखवा, तेव्हा तुम्हाला देखील तुमच्यावर अभिमान वाटेल. थोडा वेळसाठी हा विचार येतो पण खूप, म्हणजे तुम्ही तर निघून जाता किंवा आपण निघून जातो पण मागे जे राहतात ना त्यांना खूप त्रास होत असतो. त्यामुळे या गोष्टी मनात आणू नका आणि वाटलंच तर शांत बसा, जवळच्या व्यक्तीशी बोला, छान वाटेल. मंडळी, याच विचारासोबत आज आपण पुढे जाऊयात. आणि खरंच समाजात असं कोणी असेल, हताश निराश दिसत असेल तर त्यांच्याशी बोला, आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी बोला. 90111 23 90 हा संपर्क क्रमांक आहे. काहीही वाटलं तर नक्की मला कॉल करा, बोला आणि जवळच्या व्यक्तीला कॉल करा. मला माहित आहे माझे सगळे श्रोते एवढे स्ट्रॉंग आहेत, त्यांना कधीच असं वाटणार नाही आहे. मला तुमच्यावर खूप प्राऊड, मी खूप प्राऊड फील करते तुमच्यावर की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. सो त्यामुळे तुम्ही असं करणार नाही आहेत, ओके. पण जर कधी कोणाला वाटत असेल तर मदत नक्की करा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, आज आहे बैलपोळा, त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांज रंग या शोमध्ये.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, आपल्या आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील माळ चिंचोरे तालुका नेवासा या ठिकाणचे प्राध्यापक डी के मांडलिक सर आहेत। दानियल मांडलिक असं त्यांचं नाव आहे आणि निवृत्त प्राध्यापक ते आहेत। सेवानिवृत्तीनंतर ते गावाकडे राहणं पसंत करतात। त्याचबरोबर अमृत कलश नावाची एक कथा कादंबरी पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे। ग्रीन गॅलेक्सी ॲग्रो टुरिझम सेंटरची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं।
3: आभारी।
2: नक्कीच। सर, तुम्ही माळी चिंचोरे तालुका नेवासा या ठिकाणचे आहेत, तुमचं बालपण आजही तुम्हाला आठवतं का? तुमचे बालपणीचे दिवस कसे होते?
3: बालपणी खरं तर 1972 काळापासून पुढचा भाग मला आठवतो की ज्या वेळेला नेवासा तालुक्यात मुळा धरणाचं पाणी आलेलं नव्हतं आणि केवळ पावसावर स्थिती होती। गाई गुरु आणि फक्त पावसाळ्यात पिकं घेतली जाणारी, पण त्यानंतर मुळात धरणाचं पाणी नेवासा तालुक्यामध्ये सर्वत्र खेळलं आणि शेतीचं रूपच बदललं। अगोदरच्या काळात आणि आजच्या काळामध्ये परिसरामध्ये जो काही विकास झाला तोही लक्षात आला।
2: नक्कीच। जसं तुम्ही नेवासा तालुक्यातले आहात, बालपणीचे काही दिवस आणि 1972 नंतरचा काळ आता तुम्ही सांगितला, तुमचा शैक्षणिक प्रवास, तुमचं प्राथमिक शिक्षण हे कुठं झालं?
3: प्राथमिक शिक्षण इयत्ता 4वीपर्यंत माळी चिंचोरा या ठिकाणी झालं। त्यावेळेला आमच्या मराठी शाळेचं नाव जीवन शिक्षण मंदिर असं होतं की जे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं झालेलं आहे। आणि त्यानंतर मी पाथर्डी येथे जैन विद्यालयामध्ये शिकायला गेलो। काकडे वसतीगृहामध्ये आम्ही राहत होतो आणि जैन विद्यालयात शिकत होतो। तिथे 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि पुन्हा नेवासा येथे ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये SYBA पर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर TYला मी सारडा कॉलेजला आलो। डॉक्टर लीला गोविलकर ह्या यांनी मला इथे येण्यास सांगितल्यानंतर मी आलो आणि MAपर्यंत मी पेमरा सारडा कॉलेजला होतो। त्यानंतर BEDसुद्धा याच नगरमध्ये झालं। जुगळेकर मॅडम तिथल्या प्राचार्य होत्या आणि शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर घोडनदीप पुणे या ठिकाणी मला कायमस्वरूपी नोकरी मिळाली।
2: नक्कीच। तुम्ही आता तुमचा सगळा प्रवास सांगितला, प्राथमिक शिक्षण गावाकडे झालं, शाळेचं 10वीपर्यंतचं शिक्षण तुमचं तिथे झालं आणि त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी तुम्ही नगरला आलात, पेमरा सारडा कॉलेजमध्ये आलात, BA MA केलं, त्यानंतर BEDसुद्धा तुम्ही केलं आता तुम्ही सांगितलं तसं। गावाकडचे शाळेचे दिवस कसे होते? आजही शाळा आठवते का?
3: हो, आजही शाळा आठवते। आम्ही कधी कधी शाळेत वेगवेगळ्या उपक्रमासाठी जातो। गावातली शाळा असो अथवा वस्ती शाळा असो, झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही त्या ठिकाणी जातो। शाळेची परिस्थिती काय आहे ते बघतो, कधी सूचना करतो, कधी मदत करतो।
2: नक्कीच नक्कीच। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा, शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे आणि किती आपण मोठे झालो तरी आपण शाळेचे शिक्षक विसरू शकत नाही किंवा आजही आपल्या ते स्मरणात असतात। तुमच्या आजही शिक्षक स्मरणात आहेत का? आजही तुम्हाला आठवतात का?
3: आठवतात मला, अगदी तिसरी पासूनचे ताकटे गुरुजी म्हणून होते आम्हाला शिकवायला, ते आठवतात। उन्हाळे मॅडम होत्या, ते आठवतात। कदम गुरुजी, कदम मॅडम, ते पण आठवतात।
2: नक्कीच। आपण शाळेमध्ये कसे असतो हे आपल्या शिक्षकांना माहिती असतं, तुम्ही शाळेमध्ये कसे होतात?
3: खरं तर प्राथमिक शाळेत असताना फारसं काही कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये नव्हतो, पण जेव्हा मी पाथर्डी या ठिकाणी गेलो आणि वसतीगृहात राहू लागलो तिथून पुढे मात्र ॲक्टिव्हिटीला सुरुवात झाली।
2: नक्कीच। 10वीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक समोर येतो किंवा हा एक टर्निंग पॉईंट असतो की 10वीपर्यंत शाळेचा काळ असतो आणि त्यानंतर कॉलेजचं शिक्षण करायचं, मग ते कुठे करायचं किंवा कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा, हे कसं तुम्ही ठरवलं?
3: दहावीनंतर मला चित्रकलेची आवड असल्यामुळं प्रगत कला महाविद्यालय अहमदनगर या ठिकाणीच मला यायचं होतं. कला म्हणजे चित्रकला शिक्षक होण्याचं माझ्या मनात होतं, पण वडिलांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की तू पुढे शिक. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी परत इथून दाखला परत नेवासा कॉलेजला घेऊन गेलो आणि आर्ट्स शाखा निवडली. खरं तर आमच्या वेळेला सायन्स म्हणजे खूप हुशार, त्यानंतर कॉमर्स आणि आर्ट्स म्हणजे अगदीच सोसो असलेले विद्यार्थी, पण मला आर्ट्समध्ये जास्त रुची होती, आवड होती. आणि मी आमच्या गावातला एकमेव असा विद्यार्थी होतो जो आर्ट्सला गेलेला होतो.
4: बरं बरं. आणि मग आर्ट्स साईडला तुम्ही 11वी 12वी केली आणि त्यानंतर मग बी ए करायचं हे कधी ठरवलं?
3: नाही, 11वी 12वी केल्यानंतर खरं तर मी NCC-मध्ये होतो. अगदी मला 8वीपासून ए सर्टिफिकेटसाठी NCC-ला मी पात्र दिलं होतं. त्यानंतर कॉलेजला आल्यानंतर बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेटसाठी मी कॉलेजला असताना NCC जॉईन केलं. अंडर ऑफिसरसारखी पदं भूषवलीत. रेनगाडा फायरिंग 0.22 फायरिंग, 303 7.62 फायरिंग करता आलं. लष्करी सराव करता आला आणि एक राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम त्यामुळे निर्माण झालं. आणि खरं खरं जे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना आणि NCC या दोन ॲक्टिव्हिटीमध्ये असतात त्यांनी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला होणारे कॉलेजचे गॅदरिंगचे कार्यक्रम, मग एकांकिका असेल, नाटक असेल, गायन असेल, या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालो. अति हिरिरीनं काम केलं. अगदी आजही गावात ओळखतात मला. ते मांडलिक म्हणजे त्यावेळेला नाटकात भाग घेणारा, वेगवेगळ्या कला सादर करणार असं.
4: तुमच्या नाटकाची सुरुवात कधी झाली किंवा रंगभूमीशी हे नातं कधी जोडलं गेलं?
3: विशेषतः 11वीला असताना, 11वी ते 12वी होईपर्यंत.
4: वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा असतील किंवा कॉलेजच्या काही कॉम्पिटिशन असतील, यामध्ये तुमचा सहभाग असायचा का?
3: हो, सहभाग असायचा. विशेष म्हणजे आपल्या सारडा कॉलेजला भारत जोडो नावाची एकांकिका मीच लिहिली, सादर केली होती आणि तिला प्रथम क्रमांक मिळाला होता.
4: नक्कीच नक्कीच. MA केलं आणि त्यानंतर आता पोस्ट ग्रॅज्युएशन तर पूर्ण झालं होतं, पण मग BEd करायचं हे कसं सुचलं किंवा शिक्षकी पेशाकडे जायचं हे आधीच ठरवलेलं होतं का?
3: हे अगोदरच ठरलं. म्हणजे 11वीला प्रवेश घेतला त्याच वेळेला मला वाटत मी अनेकांना म्हणायचो की मला प्राध्यापक व्हायचं आहे.
4: नक्कीच नक्कीच. आणि त्या दृष्टीने तुम्ही BEd सुद्धा नगरमध्येच पूर्ण केलं. BEdचे दिवस आठवतात का किंवा त्या काळामध्ये BEdची कशी पद्धत असायची?
3: BEdचा काळ मला चांगला आठवतो. अतिशय म्हणजे आम्ही 60 विद्यार्थी एका वर्गात होतो आणि त्यावेळेला एकाच वर्षाचं BEd होतं. तिथे चांगल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या, ट्रेनिंगही चांगलं झालं आणि त्यामुळं, आणि विशेषतः वक्तृत्व स्पर्धेसाठी मी 12वीपासून भाग घेत होतो. त्यामुळे मला वर्गात शिकवणं, दडपण वगैरे असला कोणत्याच गोष्टी चालवल्याशी नव्हता, काही काही विशेषच नाही. आपण चांगलं शिकू शकतो आणि म्हणून मायक्रो लेसन वगैरे चांगले झाले होते.
4: नक्कीच. त्यानंतर मग बोरा महाविद्यालयामध्ये तुमची नियुक्ती झाली, तुम्ही जॉईन झालात. तुम्हाला तुमचे नोकरीचे सुरुवातीचे दिवस आठवतात का?
3: हो, खरं तर बोरा महाविद्यालयात मी ज्यावेळेला जॉईन झालो आणि शिकवण्याचं कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतंच. विशेष म्हणजे प्रशासनाबद्दलही अजिबात मनात कोणती भीती नव्हती. नेवासा येथे इयत्ता 11वी 12वीला शिकत असताना प्राचार्य कडवेकर हे होते आणि ज्यावेळेला मी नोकरीसाठी नोकरीच्या मुलाखतीसाठी शिरूरला गेलो त्यावेळेला ते तिथं बोरा कॉलेजचे प्राचार्य होते आणि ते मला 11वीपासून ओळखत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत असल्यामुळं अनेक साहित्यिक आणि प्राध्यापक यांची ओळख झालेली होती. त्यामुळे असं काही दडपण आलं नाही आणि अतिशय आनंदानं नोकरी करायला सुरुवात केली.
4: नक्कीच. नोकरीच्या काळामध्ये एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग किंवा एखादा क्षण आहे का?
3: नोकरीच्या काळामध्ये खरं तर विशेष महत्वाचा आणि मला कधी न भीती वाटलेली, पण एकदा भीती वाटली तो क्षण सांगतो. हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी मी राष्ट्रीय एकात्मता कॅम्पसाठी 10 मुलं आणि 10 मुली घेऊन चाललेलो होतो कॉलेजचे. आणि आम्ही झेलम एक्सप्रेसने जात असताना आग्र्यापर्यंत गेल्यानंतर मी रात्री 2 वाजता मुलं 10 आहेत का मोजले, मुली 10 आहेत का मोजल्या. मुली बरोबर भरायच्या पण एक मुलगा कमी पडायचा. आणि मग आम्ही बोगीचे तर दोन्ही दरवाजे डब्याचे मीच बंद करून घेतलेले होते. मग कुणी बाहेर तर जाणं शक्य नव्हतं आणि जागाच होतो पण तो मला सापडत नव्हता. मग शेवटी एका मुलीने जाग आली आणि ती सर काय विचार करताय, म्हटलं काय नाही एक विद्यार्थिनी कमी पडते, कोण कमी पडते बघ बरं तूच. मग तिने पाहिलं विद्यार्थी नाही सर, विद्यार्थिनी नाही कमी, एक विद्यार्थी कमी दिसतोय. तिने सगळे मोजले, बाकीच्याही उठल्या. मग कुठे गेला असेल, मग थोडेसे त्यांची चिंतकांत चेहरे झाले आणि म्हटलं काय हरकत नाही, दरवाजे मी लावले होते त्याच्यामुळे ते असेल इथेच. पण आमच्या कंपार्टमेंटच्या पाठीमागच्या बाजूला जे मिलिटरीतील जवान होते त्यांच्याजवळ पेट्या होत्या. मी प्रत्येकाचा चेहरा उघडून पाहिला पण त्यातही तो नव्हता. आणि मग आता काय करायचं, म्हटलं एकदा काम करू त्यांच्या ज्या पेट्या आहेत त्याच्या पाठीमागे पाहू आणि मग नंतर आपण पोलिसांना वगैरे फोन करू शकतो. आणि पाहत असताना पेट्या संपत आल्या तरी तो सापडला नाही, शेवटच्या पेटीच्या पाठीमागे तो झोपलेला होता. तो कधी गेला कसा गेला काहीच तपास नाही, पण झोपेत उठून मुलं कुठेही जाऊन झोपू शकतात हा पहिला अनुभव आला. त्यावेळेला मला थोडी भीती वाटली होती की आता काय होणार असं. इतर वेळेला महाविद्यालयात उप म्हणजे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असताना, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचे प्रमुख म्हणून काम पाहत असताना मला कधीही कोणत्या प्रकारचं दडपण नव्हतं.
4: नक्कीच. पर्यटनाबद्दल जर विचारलं तर तुम्हाला पर्यटनाची किती आवड आहे?
3: जवळजवळ देशातील बहुतेक राज्य मी पाहिलेत आणि विशेषतः शैक्षणिक सहली, राष्ट्रीय सेवा योजनेचे वेगवेगळ्या राज्यातील राष्ट्रीय कॅम्प, त्याचबरोबर स्वतःचं वैयक्तिक पर्यटनाचे हाऊस, यामुळे सतत पर्यटन स्थळांना मग ते धार्मिक पर्यटन फारसं नाही पण नैसर्गिक पर्यटन जे आहे त्या ते पाहण्यात मला जास्त इंटरेस्ट होता. आणि सतत 20 वर्ष कोकणात दरवर्षीच गेलो आणि मग असं वाटलं की इतकी आपला सह्याद्री इतका छान आहे, नंतर हिमाचल प्रदेश इतका सुंदर आहे आणि आपण रखरखीत भागात राहतो आहे, फारशी झाडं नाहीत, आपण इथंच कोकण तयार करूया असं मनात आलं. हळूहळू झाडं लावायला सुरुवात केली. आज आमच्याकडे सर्व प्रकारची झाडं आहेत, म्हणजे अगदी कोकणातील हिरडा बेहडा जी की जे नगर जिल्ह्यात तुम्हाला शक्यतो शोधून सापडणार नाहीत, किंवा आता अलीकडं काही झाडं कोकणातली आलीत पण राजापुरी, हापूस, केशर या सगळ्या प्रकारच्या आंब्याच्या जाती मी आणल्या. ती विशेष म्हणजे 20-20, 15-15 वर्षाची ही झाडं आहेत. नारळाची 161 झाडं लावली, म्हणजे प्रति कोकण वाटतं. एकदा तिथे आल्यानंतर बाहेर निघावं असं वाटत नाही. मग लॉन टाकणं हा भाग नंतर आला की जेव्हा मला वाटलं की अगोदर झाडं लावली खूप छान वाटलं, राहायला सुंदर वाटलं, कुणी आल्यानंतर कौतुक करायचं, पिकही चांगलं होतं, उत्पादनही चांगलं मिळायचं. पण एक वर्ष 19 दुष्काळ पडला आणि त्यावेळेला गावात पिण्याला पाणी नव्हतं आणि मी 10 एकरातली झाडं सांभाळायची कशी, पूर्ण वर्षभर पाणी पुरायचं. म्हणून भेंडा फॅक्टरीच्या तळ्यातनं म्हणजे जवळजवळ 15 किलोमीटर लांबून टँकरनी पाणी आणून ते सर्व झाडांना वर्षभर घातलंय आणि तेव्हा ती बाग टिकली. आता ती झाडं खूप मोठी झाली त्यामुळे फारसं काही फरक पडत नाही. पण आमची विहीरही वेगळी आहे, म्हणजे अर्धचंद्राकृती, 80 फूट रुंद आणि 160 फूट लांब की जी तिच्यात बोटही फिरते, अशी 50 फूट खोल असलेली ही विहीर आहे. तिच्यावर सौर ऊर्जा मोटर बसवलेली आहे. आता तिच्यावरच आम्ही सध्या काम करतोय ते रोपवेचं, की रोपवेतून जर कधी ऍक्सिडेंटली कोणी पडलं तर तो खाली जाणार नाही, तो त्या पाण्यातच तरंगेल कारण त्याला लाईफ जॅकेट असणारच आहे. आणि हे मी मेडिकेरी कर्नाटकामध्ये पाहिलं असं दृश्य. आणि मी तेच मॉडेल उचललं आणि माळी चिंचऱ्याला तसं तयार करतोय.
4: नक्कीच नक्कीच. आणि या सगळ्याचं नाव होतं ग्रीन गॅलेक्सी अॅग्रो टुरिझम. याची निर्मिती करावी हे पहिल्यांदा कसं सुचलं किंवा यासाठी काही सुरुवातीला अडचणी आल्या होत्या का?
3: नाही, मी सुरुवातीलाच असं ठरवलंच नव्हतं की मला कृषी पर्यटन करायचंय. नंतरच्या काळात मी पहिले झाडं लावत गेलो, नंतर मग ऑस्ट्रेलियाचं पर्यटन, इंग्लंडमधील पर्यटन, हिमाचलमधील पर्यटन, इंग्लंडमधील पर्यटन असे वाचत गेल्यानंतर मलाही वाटलं की आपणही पर्यटन केंद्र चालू करू शकतो. खरं तर हे 10 एकरातलंच खूप मोठं पर्यटन केंद्र आहे आणि 15-20 वर्ष माझी ते तयार करण्यात गेलेली आहेत. मी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही किंवा शासनाचं झाडांचं वगैरे कसल्याच प्रकारचं अनुदान न घेता स्वतःच्या कमाईवर कष्टावरच केलेलं आहे. अर्थात घरातले आमचे जे बाकी भाऊ आहेत, आमच्या वहिनी आहेत, यांचे खूप कष्ट आहेत त्यामागे.
4: नक्कीच. अनेक झाडं आहेत या टुरिझममध्ये, या केंद्रामध्ये. आणि जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की प्रति कोकण तयार झाल्यासारखा असं तुम्हाला दिसतं, कारण इथे सगळी वेगवेगळी झाडं आहेत. नारळाची झाडं आहेत, जांभळीची आहे, चिक्कूची आहे, फणसाची आहेत, आंब्याची सुद्धा झाडं आहेत. या सगळ्या झाडांची इथे तुम्ही निर्मिती केली किंवा ही सगळी झाडं लावली, तर या सगळ्या झाडांना कसं आणलं गेलं किंवा ही सगळी झाडं कशी लावली गेली?
3: नारळाची झाडं खूप होती आणि ती मी 16-चाकी गाडीमधूनच आणली होती. बाकी सगळी झाडं माझी स्विफ्ट डिझायर गाडी होती. मी सतत यायचो गावाकडं, ते बिगर झाड न घेता कधी आलोच नाही. सतत वर्षभर आमची लागवड चालूच असायची.
4: असं नक्कीच. काही 20-25 वर्ष वय असणारी झाडं सुद्धा आहेत, काही मोठी झाडं आहेत, काही लहान झाडी आहेत. आणि वेगवेगळ्या देशात फिरून किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये पर्यटन करून तुम्ही या केंद्राची निर्मिती केलेली आहे, तर यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली?
3: नाही, कुटुंबातली मदत झाली, बाकी दुसरे कोणाची फारशी मदत घेतली नाही.
4: नक्कीच. हे पर्यटन केंद्र जेव्हा पूर्ण झालं किंवा पूर्णत्वास आलं, तेव्हा सगळ्या नगर जिल्ह्यासाठी म्हणा किंवा पर्यटकांसाठी म्हणा, हे कधी खुलं करण्यात आलं?
3: 2 वर्षापूर्वी ते खुलं करण्यात आलं. मी 5-6 महिनेच ते चालवलं. त्याच्यानंतरच्या काळात मी काम पर्यटन पुन्हा थांबवलं, कारण मला काम करणं आणि दोन्ही बाजूला ते शक्य होईना. आणि काही विशेषतः साहस खेळण्या बसवायच्या राहिल्या काही, तर त्या साहस खेळण्या बसवताना मग ते ह्युमन जायरो असेल 360 मध्ये फिरणारा, किंवा रोप वे असेल ज्या तारेवरून सायकल चालते, ही साहस खेळणीच. नंतर जॉईंट स्विंग 52 फुटी झोका येतो, मोटरीवरच चालतो. साहस खेळण्या बसवणं या गोष्टीसाठी थोडाफार वेळ लागणारच होता. आणि असलेल्या झाडांचा मेंटेनन्स हे महत्वाचं होतं. त्यामुळं आणि सर्व स्वतःच करायचं म्हटल्यानंतर, कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता करायचं म्हटल्यानंतर काही गोष्टींना उशीर होणं साहजिक होतं. पण नोव्हेंबर अखेरपर्यंत आमचं मंगल कार्यालयही त्या ठिकाणी सुरू होत आहे.
4: नक्कीच नक्कीच. पर्यटकांना तिथे स्टे करता यावा किंवा त्यांच्या मुक्कामाची सोय व्हावी यासाठी काही कॉटेज बांधले का?
3: हो, 14 कॉटेज बांधलेले आहेत. त्याचबरोबर कॉटेज समोरच 2 स्विमिंग टँक आहेत तिथे. याशिवाय हॉटेल बांधलेलं आहे. अशी काही बांधकामं ही केलेली आहेत.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर जे पर्यटक आत्तापर्यंत आलेले आहेत तुमच्या सेंटरवर, तर त्या पर्यटकांचा ओघ म्हणा किंवा पर्यटकांना हे सगळं आकर्षित करणारं होतं का किंवा त्यांना आवडलं का?
3: त्यांना खूप आवडल्याची प्रतिक्रिया देतात. अर्थातच येणारा पर्यटक परत येतो याचा अर्थ ते त्यांना जास्त आवडतं. पण मी अद्यापही जाहिरातीचे बोर्ड लावलेले नाहीत, कुठेही जाहिरात दिलेली नाही. अगदी गेटवरती सुद्धा म्हणजे कमान केली, पण तिच्यावर सुद्धा अजून नाव लिहिलेलं नाही, तरी लोक येतात.
4: नक्कीच. जसं इथे निसर्ग समृद्ध आपल्याला बघायला मिळतं हे ठिकाण, त्याचबरोबर इथे काही पक्षी सुद्धा आहेत, तर हे कधी आणण्यात आले?
3: पक्षी वेळोवेळी आणले गेले. पक्ष्यांचं फार फार काळ ते टिकतात असंही नाही. सुरुवातीला तर आम्ही युमो आणले होते, पण नंतर एकदा तर असा पाऊस झाला आणि रानकोत्र्यांनी त्यांना कंपाऊंड तोडून खालून जमिनीतून छिद्र तयार करून त्यात आत घुसून त्यांना मारलं होतं. म्हणजे कधी कधी धोका असतो. आणि तसे सर्व बाजूंनी कंपाऊंड घातलेलं आहे.

0: वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुद्धा आहेत, तर ही कुठली आहेत किंवा ही कधी आणली गेली?
1: कामिनीची जी फुलं असतात गुच्छेच्या गुच्छ लागतात, पूर्ण झाडच पांढर शुभ्र फुलांच्या गुच्छांनी बहरत आणि एका वृक्षाचा फुलांचा सुगंध साधारण 40 गुंठ्यात म्हणजे 1 एकरात पसरतो. अशी मी 60 झाडं आणली. पारिजातकाची झाडं लावली रात्रीच्या वेळेला किंवा इतरही फुलांचे काही ताटवे लावले. गुलाबाची वेगवेगळ्या प्रकारची एक बागच तयार केलेली आहे आणि आता अजूनही आम्ही फुलझाडं वेगळे लावतच राहतो.
0: नक्कीच. त्याचबरोबर गव्हाचं उत्पादन सुद्धा तुम्ही केलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शेती थोडक्यात तुम्ही केली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग गव्हाचं उत्पादन किंवा गहू हे धान्य का निवडलं?
1: खर तर म्हणजे अलीकडे सगळ्यात मोठा प्रश्न असतो गव्हाच्या वेगवेगळ्या जाती ज्या आहेत भरघोस उत्पन्न देणाऱ्या, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स तुम्हालाही माहिती असतील की पंजाबमध्ये हरितक्रांतीनंतर जो गहू उत्पादित झाला त्याच्यानंतर पंजाबमधून दिल्लीला येणारी जी रेल्वे होती कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र, आणि मी ठरवलं की आपल्याला असा गहू नको की ज्यामुळे कॅन्सर होत आहे. मग कमी उत्पादन असलेला कोणता? राईबाई पोफळे अकोला, त्यांची माझी भेट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला सोनामती गहू सांगितला. त्यांच्याकडूनच मी ते बी आणलं आणि कायमस्वरूपी आम्ही तेच ज्वारीसारखा गोल असणारा सोनामती गहू होतो की ज्यामध्ये विशेषतः ग्लुटीन नसतं, ग्लुटीनमुक्त गहू आणि विशेषतः थायरॉइड, हार्ट अटॅक किंवा बीपी शुगर याचा त्रास होत नाही. विशेष म्हणतो पचनाला अगदी साधा असतो. ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर जसं फील येतं तसं इतर गहू खाल्ल्यानंतर जरा पोटडंबरणं वगैरे असे प्रकार घडतात, म्हणून आम्ही कायमस्वरूपी तोच गहू करतो. पण मला मी आमच्या गावातील इतरांनाही ते बी दिलं, त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तुमचं उत्पादन ज्या झाल्यानंतर मला परत द्या, मी दुसऱ्यांना देतो. पण त्यांनी बी घेतलं, ते उत्पादन त्याच गावाचं करतात पण ते कोणालाच विकत नाही येत म्हणजे तो गहू चांगलाच आहे.
0: नक्कीच नक्कीच. तुम्ही शेतीकडे वळालात, त्यानंतर हळूहळू पर्यटन क्षेत्रासंबंधी जोडले गेलात. घरात शेतीचं वातावरण पूर्वी होतं का?
1: खरं तर आमची शेती म्हणजे पावसाळ्यात फक्त एक पीक घेण्याची शेती, ज्वारी किंवा बाजरी. पण ज्यावेळेला मी नोकरीला लागलो त्याच्या अगोदर मी गरीब होतो, अगदी इतकं गरीब की मी 11वी ते BA नेवासा या ठिकाणी कॉलेजला जात असताना रोज सकाळीच पाव बटर विकायला जायचो.
0: बरं.
1: आणि त्याची माझ्याकडे चांगली रक्कम जमवायची, कारण मी बऱ्याच जणांना उधार राहायचो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आठवड्याभरात जसे पैसे देतील तसे घेत राहायचो. त्यामुळे माझं शिक्षण मी माझ्या खर्चावर केलं आहे. आणि मग नंतरच्या काळात जेव्हा नोकरी लागली, पगार येऊ लागला, तेव्हा मग मी शेतीमध्ये त्याची गुंतवणूक केली आणि भविष्य काळात आपल्याला स्वस्त बसणं शक्य नव्हतं, म्हणजे रिटायरमेंट नंतर आपण सतत ऍक्टिव्ह असलं पाहिजे हे माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं. आणि मग पुढच्या काळात काय करायचं याची एक प्रकारचं नियोजनच होतं हे कृषी पर्यटन म्हणजे.
0: नक्कीच नक्कीच. आता आपण थोडंसं कॉलेजच्या तुमच्या प्राध्यापकी या पेशाकडे येऊयात. प्राध्यापक असताना जेव्हा तुम्ही मुलांना विद्यार्थ्यांना घडवण्याचं ज्ञानदानाचं काम करत होतात, शिकवत होतात, तेव्हा शिक्षण पद्धतीमध्ये कसे बदल होते? म्हणजे तुम्ही ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं नक्कीच ती शिक्षण पद्धती वेगळी असेल, किंवा कॉलेजच्या मुलांना शिकवण्याचं जे काही शिक्षण पद्धती आहेत, अभ्यासक्रम पद्धती आहेत, यामध्ये बदल जाणवले का शिकवताना?
1: खरं तर शिक्षण पद्धतीत आमच्या काळात मॉडेलमध्ये काही फारसा बदल झालेला नव्हता. कथाकथन पद्धती, चर्चात्मक पद्धती, स्वाध्याय पद्धती अशा ज्या पद्धती होत्या त्याच होत्या. आणि नंतरच्या काळात विशेषतः अभ्यासक्रम बदल झाला, अगदी मी रिटायर होत असताना च्या काळातमध्ये, म्हणजे अगोदर कथा कविता असे जास्त असायचं अभ्यासक्रमात किंवा एकांकिका एखादा भाग वगैरे असं. मग ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य असं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केलेला.

0: पण नंतरच्या काळात जेव्हा व्यावहारिक मराठी आलं, मग अगदी रेडिओ स्टेशन रेडिओ बद्दलची माहिती मुलांना, आरजे बद्दलची माहिती अभ्यासक्रमात आली, मग आरजे कोण कसा काय ही माहिती आम्हाला समजून सांगावी लागली. म्हणजे मराठी हे केवळ कथा कविता कादंबरी चरित्र आत्मचरित्र एवढंच नाही, तर जीवन जगण्यासाठी मराठी हा अभ्यासक्रमात झालेला बदल आहे.
1: नक्कीच. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहतो की पेपर फुटी प्रकरण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे, किंवा युटी जी किंवा नेट परीक्षा असेल, त्याचबरोबर काही एमपीएससीचे परीक्षांचे पेपर सुद्धा लीक झाले, हे सगळं पेपर फुटी प्रकरण तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं यावर मत काय आहे?
0: खरं तर पेपर फुटतात हे दुर्दैव आहे, आणि त्याला तिथला एखादा कर्मचारीच कारणीभूत, म्हणजे जरी असला दिसताक्षणी, मग त्या पाठीमागे फार मोठं रॅकेट आहे हेही उघड झालंय, आपण तेही लक्षात घेतलंय, आणि विद्यार्थी आता जागरूक झालाय, अन्यायाविरुद्ध तो बोलू लागलाय, आणि विशेषतः पूर्वी मुली अजिबात बोलायच्या नाहीत, अगदी मुलगा आणि मुली सुद्धा कधी एकमेकांजवळ उभं राहून बोलत नव्हते, आता ते एकमेकांशी बोलतात, विचार विनिमय करतात, आणि आपल्याला ते केवळ फॅशनेबल वाटतात पण ते चूक आहे, ते खूप ज्ञानी असतात, ते जगाचा विचार करतात, ते आपल्यापेक्षाही पुढे गेलेत. विशेषतः समाज माध्यमाचा वापर कोणी कसा करावा, म्हणजे समजा अग्नी आहे, अग्नीचा वापर अन्न शिजवून तयार करून खाण्यासाठी करायचा का दुसऱ्याचं घर पेटवायसाठी करायचा? शिकलेली मुलं ही ज्याला जिंजी अलीकडे म्हणतो आपण, ही निश्चितच देशाला प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जातील, आणि जुन्या म्हणजे काही काळापूर्वी ज्या गोष्टी अनिष्ट गोष्टी घडतील म्हणजे घडल्या त्याच्या विरुद्ध ते पिटून उठतील, यात आता शंकाच राहील नाही, तुमच्या मनातही ही शंका नसेल.
1: नाही नाही, नक्कीच नक्कीच. आता आपण पाहतो आहोत की काळ बदलतो आहे, वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहेत, अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहेत, वेगवेगळ्या पिढ्या येत आहेत, शिकत आहेत, पुढे जात आहेत, यासोबत तंत्रज्ञानही विकसित होत आहे. आज तंत्रज्ञान कुठेच मागे नाही आहे, किंवा आता AI बद्दल जर बोलायचं झालं तर AI आता कुठेच मागे नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं AIचा वापर होतोय तसा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा होतोय, हा बदल तुम्हाला कसा वाटतो AIचा किंवा तंत्रज्ञानाचा?
0: बदल घडणं आवश्यकच होतो. उदाहरणार्थ एक पुणे विद्यापीठाची कॉन्फरन्स आमच्या महाविद्यालयात होती, आणि वादाचा विषय होता अभ्यासक्रमामध्ये संत तुकाराम हा विषय द्यायचा की कॉम्प्युटर हा विषय द्यायचा, म्हणजे संगणक. तर अनेकांनी आपली मतं मांडताना संत विचार आपल्या जीवनासाठी कसा महत्त्वाचा आहे ते समजून सांगितलं होतं. पण आमच्यासारखे नवोदित काही प्राध्यापक तिथं चर्चेमध्ये जेव्हा सहभागी झालेले होते तेव्हा अगदी मीच कडाडून विरोध केला होता की धर्मग्रंथ हा हे वाचणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा अनुकरण करणं ही वैयक्तिक बाब आहे, तर तंत्रज्ञान हे आपल्याला जगास बरोबर ठेवणार आहे, आणि म्हणून तंत्रज्ञानाचं जे शिक्षण मुलं घेतील ते प्रगत होतील, आणि आपला देश हा जरी आपण शेतीप्रधान म्हणत असलो तरी तो सेवा देण्यामध्ये प्रथम आहे. आपल्या देशातील मुलं ही जगात कुठेही तुम्हाला सेवा करताना आढळतात, नोकरी मिळवताना आढळतात, आणि मग नव्याचं स्वागत करणं गरजेचं आहे. जुनं काही सोडून द्यावं लागतं की ते वैयक्तिक घ्यावं लागतं असं माझं मत आहे.
1: नक्कीच. तुम्ही स्वतः कमवा आणि शिका याच गोष्टी फॉलो केल्या, जसं तुम्ही तुमचं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण दिलं की बटरपाव विकून तुम्ही तुमचा कॉलेजचा खर्च किंवा ते सेव्हिंग करणं, बचत करणं, या सगळ्या सवयी म्हणा किंवा या सगळ्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, आजच्या मुलांनी सुद्धा त्या करायला हव्यात का मनी पॉकेट मनीचा वापर करायला हवा?
0: पॉकेट मनी ही अलीकडे अलीकडे आलेली संकल्पना आहे, पूर्वी तसं नव्हतं. एक तर पॉकेट मनी फारसे लागतच नव्हते, अलीकडचे वेगवेगळे पदार्थ आले ना 10 रुपयात पाऊच मिळतात वेगवेगळे, तसलं त्या काळात फारसं काही नव्हतं. शाळेच्या आवारात असली कोणती दुकानं नव्हती, जज आसपासही नव्हती. सकाळी नाश्ता करून आलं असला तर, नसला तर चहा वगैरे चहा बिस्किट खाऊन शाळेत जायचं, नंतर जेवणात सुट्टी झाल्यास जेवायचं, सायंकाळी जेवण करायचं. त्यावेळेला सटर फटर म्हणतो आपण वेगळ्या भाषेत, ही उत्पादनं नव्हती त्या काळात, ही अलीकडे अलीकडे जास्त आली, आणि त्यामुळं खरं तर बाहेरचं खाणं खाऊ नये असं आपण म्हणतो. पूर्वीपासून मी ऐकत होतो लहानपणा बाहेरचं खाऊ नाही पण पण काय इफेक्ट होतं हे काय कळत नव्हतं. अगदी मुंडे साहेबांनी आता जी बेसरविरोधी मोहीम राबवायला सुरुवात केली महाराष्ट्रात आणि मग लोकांना काय लागलं की दुधात कोणतेही अगदी युरिया वगैरे असे टाकलं जातं आणि मग आपण चक्रवून जातो की आपल्यालाही कळतं कुठेतरी की हार्ट अटॅकचं प्रमाण, बीपीचं प्रमाण, शुगरचं प्रमाण, कॅन्सरचं प्रमाण हे केवळ अन्न भेसळमुळे होत आहे. मुलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि उगीच कुठेतरी चायनीज वगैरे खात बसण्यात आपल्या शरीराचं नुकसान आहे. मैद्याचे पदार्थ विनाकारण कुठेही बाहेर खाण्यात काही अर्थ नाही. तेलामध्ये करोडो रुपयाची भेसळ असते अशा वेळेला वाटतं आपल्याला की पैसा मिळवणं महत्वाचं आहे की माणसं जगवणं महत्वाचं आहे, प्रश्न निर्माण होतो तेव्हा हे अवघड आहे.
1: नक्कीच नक्कीच. जसं की रिटायर झाल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर आपलं आयुष्य कसं घालवायचं हे तुम्ही आधीच ठरवलं होतं किंवा त्या दृष्टीनं तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये आलात, पुढे काहीतरी गोष्टी चालू राहाव्यात किंवा कुठेतरी आपण अडकून राहावं यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केलेत. आज तुमचं निवृत्तीनंतरचं लाईफ कसं चाललंय?
0: खरं तर रिटायरमेंट झाल्यानंतर काहींना वाटतं की आता आपलं सगळं कामकाज संपलंय पण तसं नसतं. ते वयाची 58 वर्ष पूर्ण झाली म्हणजे 60 मध्ये तुम्हाला खूप संधी असतात म्हणजे वृद्ध म्हणताच येणार नाही. शासनाने निवृत्त केलं याचा अर्थ तुम्ही आतापर्यंत काम केलं ठीक आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचा विकास करा, आनंदाने जीवन जगा. आणि आपल्याला या वयात परिपक्वता असते, पैसा आलेला असतो, त्याचबरोबर विचार असतो, समाजामध्ये मान असतो, लोक आपला सल्लाही घेतात म्हणजे एक शहाणपणही आपल्याला आलं असतं. अशा वेळेला हिरिरीनं प्रत्येक गोष्टीत भाग घ्यावा. घरात बसून राहू नये किंवा आपण म्हातारं झालो असं समजू नये. खरं तर म्हातारं होणं हे आपल्या मनाचा भाग असतो तो आणि शरीराला शरीर त्याच वेळेला साथ देत राहतं तुम्ही कार्यरत राहाल तर.
1: हो हो नक्कीच.
0: म्हणून खूप आनंदी जीवन हे रिटायरमेंटचं असतं आणि ज्याला श्रमात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आनंद मिळवता येतो त्याचं जीवन निश्चितच आनंदी राहतं.
1: नक्कीच. निवृत्ती झाल्यानंतर अगदी ऐशा आरामात राहण्यापेक्षा गावाकडे राहणं तुम्ही पसंत केलं किंवा कुठल्या बंगल्यामध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये न राहता सगळ्या सर्व सुखसोयी जर असतील तिथे न राहता गावाकडेच येण्याचा निर्णय का घेतला?
0: खरं तर माझ्याकडे मला दोन्ही ठिकाणी काँक्रीटची उत्तम घरं आहेत स्लॅबची. बाकी फॅमिली सगळे काँक्रीटच्याच घरात राहतात पण मी मात्र छप्पर बांधले माझ्यासाठी बांबूचंच म्हणजे भिंती बांबूच्या आणि छतही बांबूचं भरून त्याच्यावरती कागद आणि 5 रटोकर टाकले. यावर्षी खूप उन्हाळा होता म्हणजे उष्णता खूप भडकलेली होती. अर्थात झाडी खूप आहे आमच्याकडं सावली म्हणजे 1-1 एकराची सावली. मी एक तर त्या झाडात असायचो नाही तर त्या छापरात असायचो. मी काँक्रीटच्या घराकडं 5 मिनिटही थांबत नव्हतो म्हणजे आणि त्यात राहणं त्यातलं हवामान आपल्या आरोग्याला चांगलं आहे. पूर्ण ऑक्सिजन मिळतंय, निरोगी राहता येतं. तापमान वाढीचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हे अनुभवणं हे महत्वाचं होतं. आणि मला आता वाटतच नाही की मी माझ्या काँक्रीटच्या घरात राहायला जावं म्हणून मी आजही भरपूर लोक येतात, प्रतिष्ठित लोक येतात पण मी छपरातच आहे. अर्थात तिथं सगळ्या सुखसोयी आतमध्ये मी केलेल्या आहेत छपर असलं तरी.
1: नक्कीच. निवृत्तीनंतर आयुष्य जे निवृत्ती धारक आहेत किंवा जे रिटायर होत आहेत किंवा रिटायर झालेले आहेत अशा लोकांना या रेडिओच्या माध्यमातून आपलं आयुष्य कसं आनंदी किंवा कसं फुलफिल करता येईल याबाबत काय सांगाल?
0: खरं तर आनंद आपल्या मांडण्यात असतो. आपल्या आवडीचं जे क्षेत्र आहे ते निवडावं, तिच्यात कौशल्य कसं प्राप्त करता येईल यासाठी विविध साधनांचा उपयोग करून घ्यावा. मग तुमचं गुगल असेल, वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र असतील, वृत्तपत्रातील माहिती असेल, जुन्या लोकांचे अनुभव असतील, या सगळ्या गोष्टींचा आपल्या छंद जोपासण्यासाठी म्हणा, नवीन उत्पादन करण्यासाठी म्हणा, आनंदी जीवनशैली कशी मिळते यासाठी जे जे काही आपल्याला ऐकता येईल ते ऐकावं. शेवटी आपली विचारसरणी त्यावर घडते की तुम्ही तुम्हाला तुम्ही काय करणार आहात हे तुमचा अगोदर ठरलेलं आहे, मनात ठरलेलं आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही सर स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि आज तुमचा संपूर्ण प्रवास जो आहे तो अनेक श्रोते ऐकताय, अनेक नगरकर ऐकताय, कसं वाटतं तुम्हाला?
0: निश्चितच आपण माझे अनुभव या ठिकाणी मला सांगता आले. खर तर आपण काय करतो ही सांगण्याची सुद्धा ओढ असते प्रत्येकाला. कुणीतरी आपल्याला ऐकलं पाहिजे. आपण जर चांगलं काही करत असू, आपण त्यासाठी जर जीवन झोकलेलं असेल, तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल आपले स्नेहालयाचे आरजे अनु यांचे मी मनापासून आभार मानतो.
1: नक्कीच. सर तुम्ही आज रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओचं स्थान काय आहे किंवा तुम्ही यापूर्वी रेडिओ ऐकला आहे का?
0: लहानपणापासून मी रेडिओ ऐकते आणि रेडिओ खरं तर हे असं माध्यम आहे, जर वेगवेगळ्या प्रकारचे जसे दूरदर्शनचे कार्यक्रम असतात, वेगवेगळे चॅनल्स असतात, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या हेतूनुसार चाललेले असतात. अर्थात समाजजागृतीसाठी सगळीच प्रसारमाध्यमं कलामाध्यमं ही समाजासाठी काम करत असतात, पण रेडिओ अगदी दुर्गम भागामध्ये असतो.
1: हो,
0: म्हणजे अगदी सीमेवरती. म्हणजे आम्ही एकदा फिरायला राजस्थानमध्ये जैसलमेरला गेलो पहाटे 3 वाजता. तिथे गेल्यानंतर कुठेही लाईट नव्हती, तिथे कॉट टाकलेले होते, घोडे होते, त्या वाळूवरती टाकलेले कॉट होते येणाऱ्या पर्यटकांसाठी. नॅशनल पार्क होतं तिथे जवळच, त्या तिथे आम्ही झोपायसाठी बघत होतो आणि तिथे गेल्यानंतर पहाटच्या वेळेला एक गृहस्थ म्हणजे अगदी सीमेजवळ तो रेडिओ ऐकत होता.
1: नक्कीच, ही खूप सुंदर रेडिओची आठवण तुम्ही या माध्यमात सांगितली. साहित्याकडे सुद्धा तुम्ही वळाला होतात. अमृत कलश नावाची तुमची कादंबरी जी आहे ती प्रकाशित सुद्धा झाली होती, तर हे लिहिण्याचा मानस काय होता किंवा साहित्य क्षेत्राकडे यावं, पुस्तक लिहावं असं कधी वाटलं?
0: नाही, विद्यार्थी जीवनात मी सतत काही ना काही लिहितच होतो. त्यावेळेला काही कथा लिहिल्या, त्या वृत्तपत्रातून प्रकाशितही झाल्या, कधी कविता लिहिल्या त्या प्रकाशित झाल्या. पण निवृत्ती अगोदर 2-3 वर्ष मी एक खरंतर दीर्घकथा लिहावी असं मला वाटलं होतं आणि दीर्घकथा लिहिता लिहिता त्याची कादंबरी झाली.
1: अमृत कलश मध्ये कुठल्या कथा आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या कथा आहेत?
0: खरं तर अमृत कलश ही जी कादंबरी ती ग्रामीण भागातील जीवनाचं त्यात चित्रण आहे, विशेषतः तरुणाईचं आहे. प्रेम हे त्यामध्ये महत्वाचं मानलेलं आहे आणि उत्तम चांगल्या प्रकारचं प्रेम करणं हा गुन्हाही नाही आणि जात धर्म पंथ भाषा वगैरे हे त्याला या सर्वांच्या पलीकडे जाणारी ती एक पवित्र भावना आहे असंही त्यातून मांडायची माझ्या डोक्यात होतं आणि ते मी मांडलं.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, अनेक श्रोते तुम्हाला ऐकताय, या श्रोत्यांना या सगळ्या लिस्नर्सला नगरकरांना काय सांगाल?
0: खरं तर मी तर नेवासा तालुक्यातील आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जिथं लिहिली अशा पवित्र भूमीतील आपण आहोत. ते मंदिर पाहणं जिथं ज्या ठिकाणी त्यांनी दगडी खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरांनी संस्कृतात अडकलेलं ज्ञान सामान्य माणसासाठी त्यांच्या भाषेत आणलं. आपण आता आधुनिक अगदी चांगल्या प्रकारची परिपक्व अशी मराठी बोलतो त्या काळाच्या तुलनेत. अर्थात मग आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. मग आपलं एकदा ज्ञान आनंद यादवांशी गप्पा मारत असताना गोविलकर मॅडम गप्पा मारत होतो रात्रीच्या वेळेस बसून, तर मीच प्रश्न विचारला त्यांना, म्हटलं काय लिहायचं हे कसं ठरवायचं, आपण कथा लिहायची का कादंबरी लिहायची कसं कसं ठरवायचं. तेव्हा त्यांनी एकच वाक्यात उत्तर दिलं होतं, तुमच्या मनात जे येईल त्यासाठी पेन उचला लिहून काढा, त्याची कथा झाली कविता झाली कादंबरी झाली लेख झाला अग्रलेख झाला लोक ठरवतील ना समीक्षक आहेत त्यासाठी. तुम्ही फक्त मनातलं उतरून काढा शब्दात, मग तुमचा शब्दसंचय वाढला पाहिजे त्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं.
1: नक्कीच नक्कीच. आज या रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: खरं तर मॅडम मी स्टार मेकरला गातो कायमच. जगजीत सिंग यांच्या ज्या गजल आहेत त्या मी मला त्या सर्व मला आवडतात. अर्थात आशा भोसले, लता मंगेशकर यांची किंवा अन्य जे काही गीतकार आहेत देशातील त्यांच्यात खरं तर असं म्हणता येणार की कोण अतिउत्तम कोण उत्तम असं काही दर्जा देता येणार नाही. असे चांगले चांगले गायक आपल्याकडे आहेत. मला बहुतेकांची गीतं आवडतात आणि सगळ्या प्रकारची गीतं आवडतात. भावगीतं आवडतात, भक्तिगीतं आवडतात, गजल आवडतात, लोकगीतं आवडतात. आणि विशेषतः मी एका विषयावरती लेखन केलं होतं की महाराष्ट्रातील लोककला आणि समाज जागृती या पार्श्वभूमीवर पथनाट्य आणि त्याची तौलनिक विचार या विषयावरती अभ्यास केलेला आहे. कोकणातील दशावतार मी पाहिलेत, तमाशा पाहिला, जुना तमाशा कसा होता, अलीकडे त्याला नाव लोकनाट्य दिलं, मग लोकनाट्यात काय बदल झाले, असे कला प्रकारांचाही अभ्यास केलेला आहे.
1: नक्कीच नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून तुमचे जे सगळे अनुभव आहेत ते अनेक लोकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत. अनेक श्रोत्यांना ही सगळी माहिती नक्कीच मोलाची ठरली असेल अशी आपण आशा करूयात. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: आभार आहे आपले.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते प्राध्यापक डी के मांडलिक. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रात्रीचे 8:30 झालीत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3रा स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं दिल्ली से मुंबई मुंबई से चेन्नई चेन्नई से कोलकाता कोलकाता से वापस मुंबई ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील. पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले. या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते.
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि सेबी, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान बीकेसीमध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण, 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना, महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 10 गुणांसह पूल अ मध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पिगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारानं उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षा, चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार। आकाशवाणी
3: नगरकर, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेपी आपली मालिका सुरू झालीये आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत बास्केटबॉल पटू श्रीपाद वखारे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धुपावकर. आज आपल्या समोर आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. ज्येष्ठ बास्केटबॉल पटू श्रीपाद वखारे सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर नगर विभागीय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेली आहे. त्याचबरोबरीने नंतर त्यांनी बास्केटबॉलच्या प्रसार प्रचारासाठी फार मोठा हातभार त्यांचा आहे, असे श्रीपाद सर आपल्या समवेत आहेत. तर तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो सर.
3: सर धन्यवाद.
2: सर, तर तुम्ही मला सुरुवातीला सांगा, तुम्ही तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही बास्केटबॉलकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: सर्व श्रोत्यांना माझा अगोदरच साष्टांग नमस्कार. खेळाची आवड लहानपणापासून होती.
2: बर.
3: शाळेच्या माध्यमातून खेळायला सुरुवात केली ती. बास्केटबॉल हा खूप टेक्निकल खेळ हा खेळताना जाणवत गेला.
2: बर.
3: गल्लीच्या मधून आमचे मित्र म्हणजे माझे सिनियर आहेत ते भराड गल्लीमध्ये नेहरू मार्केटच्या मागे राहतो मी. प्रताप परदेशी बास्केटबॉल घेऊन असे प्रॅक्टिसला चालले होते. त्यावेळेस हेडक्वार्टरचं ग्राउंड टारकोट होते म्हणजे डांबरीचं. त्यांना ते बॉल घेऊन जाऊन मला जाताना मला त्या बॉलच्या बद्दल आकर्षण असं वाटलेलं आणि रोज जायचे ते 4:30-4 प्रॅक्टिसला.
2: तुम्ही काय लहान होतात?
3: हो, मी 7वी-8वीच्या वर्गात असत त्यावेळेसच्या हिशोबा. मग त्यांच्या बरोबर मी एकदा दोनदा गेलो हेडक्वार्टरला. त्यांची प्रॅक्टिस चालायची सारडा कॉलेजची. ते आमचे सगळे माझे सिनियर असायचे सगळे. वेदपाल सर त्यांची प्रॅक्टिस घ्यायची.
2: वेदपाल तनवर.
3: हा, वेदपाल तनवर सर. त्यांनीच बास्केटबॉलची जडणघडण आणि फंडामेंटल जे असतो जो काय आमचा आज बेस आहे तो स्ट्रॉंग त्यांच्यामुळेच तो स्ट्रॉंग बेस आहे. खूप चांगली प्रॅक्टिस घेत आहेत अजून सुद्धा. तसंच त्या आवडीने रोज जायचो पाहायचो त्यांचा ब्रेक झाला की त्यांचा बॉल घेऊन मी सुद्धा त्यांच्यासारखंच बघून टाकायचा प्रयत्न करायचा. अशीने ती आवड निर्माण झाली आणि हेडक्वार्टरलाच टुर्नामेंट वेदपाल सरांच्या माध्यमातून फ्लड लाईटची टुर्नामेंट घेण्यात आली होती. तिथे पहिल्यांदाच वैभव ट्रॉफी म्हणून नावानी होती ती. आणि त्याचं फायनल मॅच MRC टीमनी जिंकली होती. त्याच्यामुळं त्या स्पर्धा तिथे फ्लड लाईट लावण्यापासूनच कामाच्या मध्ये मी सरांच्या बरोबर होतो. लहान होतो पण एक आवड
2: मदत करायची.
3: हा, मग ती आठवण आज बी तागायत आहे.
2: घटना असेल साधारणतः
3: ती नाही म्हणलं तरी 91-92 गोष्ट आहे सर.
2: मग तुम्ही तिथं आवड निर्माण झाली.
3: हा, मग ती आवड टिकून राहिली.
2: बरं.
3: स्पर्धा शाळेमध्ये मी दादा चौधरीचा विद्यार्थी आहे. शाळेमध्ये बास्केटबॉल हा काही म्हणजे माहीतच नव्हता खेळाच्या शिक्षकांना. मग हेडमास्तरांकडे मागणी करून 2-3 मित्र जमा करून की आम्हाला बास्केटबॉल पाहिजे बास्केटबॉल पाहिजे, त्या माध्यमातून त्यांच्याकडून तो बास्केटबॉल घेतला आणि अशीच प्रॅक्टिस करत राहिलो त्या बॉल घेऊन. हेडक्वार्टर जवळ गायच्या 10 पावलं चाललं की हेडक्वार्टर असायचं. वेळ मिळाल की हेडक्वार्टरला जाऊन प्रॅक्टिस करायचो. तसंच पुढे मग कॉलेजच्या 11वी-12वीला सारडा कॉलेजला ऍडमिशन घेतलं खेळण्यासाठी.
2: नाही, तुम्ही ते MRC स्पर्धांचं काहीतरी सांगा त्याच्यामध्ये तुमचं हे होतं.
3: 8वी-9वीला आम्ही MRC मोठी गाडी ती गावात रामचंद्र खुंटाची ती द्यायची आणि माझे सिनियर सारडा कॉलेजचे तिथे जमा व्हायचे आणि मी 8वी-9वीत असल्यामुळं शाळेचा शेवटचा तासला नेहमीप्रमाणे दांडी मारून आपलं बास्केटबॉलची आवड निर्माण झाली. म्हणून मग तिथे रामचंद्र खुंटावर सत्येन देवळेकरांच्या घराची तिथे सायकल लावायचो आणि प्रताप परदेशी मी बरोबर तिथं जायचो. तिथं त्यांची गाडी यायची आणि ते आम्हाला घेऊन जायचे. एमआरसी मध्ये पण भरपूर प्रॅक्टिस केली आम्ही तिथे. तिथे नैन सिंग सर म्हणून होते, त्यांनी आम्हाला हो एमआरसीचे कोच होते आणि त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली कोचिंग दिली तिथे. तिथं सुद्धा खूपसे टेक्निकल गोष्टी शिकायला मिळाल्या. स्टॅमिना काय गरजेचं आहे बास्केटबॉलला ते तिथं खूप लवकर शिकायला मिळालं.
2: प्रॅक्टिसला जायचे का?
3: प्रॅक्टिसला त्यांच्या बरोबर मॅचेस लागायचे.
2: म्हणजे त्यांच्या एमआरसी विरुद्ध तुमच्या नगरच्या टीम.
3: हो हो.
2: बरोबर. त्या खेळले का तुम्ही काही काही?
3: त्यांच्या बरोबर खेळायला संधी नाही मिळाली कारण मी 8वी 9वीतच होतो, पण मी आवडीने तिथे पाहायला जायचो आणि नेहमीसारखं त्यांचं ब्रेक झालं की आपला बॉल घ्यायचा टाकायचा, रिंगला जाऊन रनिंग शॉट
2: टाकायचं,
3: ड्रिबलिंग करायचो. पाहून पाहून तिथे जास्त शिकायला मिळालं. तिथे सुद्धा ऑल इंडियाच्या मॅचेस झालत्या त्यांच्या रेजिमेंटच्या.
2: हो का?
3: हो.
2: म्हणजे एमआयआरसीच्या?
3: एमआयआरसीच्या. तिथे मग सारडा कॉलेजचे जे माझे सगळे सर्व सिनियर होते त्यांनी त्या मॅचेस कंडक्ट करायला खूप त्यांना मदत केली.
2: ते आठवण आहे चांगली.
3: ती आठवण खूप मोठी आणि म्हणजे विस्मरणीय ती आठवण. तिथे भरपूर काही डिसिप्लिन काय असतं खेळाच्या बद्दल, आत्मीयता, वेळेवर जाणे, सगळ्या गोष्टी तिथे.
2: लहानपणीच बाळकडू मिळालं होतं वर्षीस
3: हो तसं. म्हणजे योगायोगाने त्या टायमाला मी असायचो आणि मग प्रताप बॉल घेऊन जायचो तर काय बो हा कोणता खेळ खेळतो ह्या उत्सुकतेने जायचो आणि ती आवडच निर्माण झाली.
2: मग पुढे काय?
3: पुढे 11वी 12वीला सारडा कॉलेज कडून खेळलो. 11वी 12वी सिनियर कॉलेज उस्तर मी टीमचा कॅप्टनच राहिलो.
2: अरे बापरे.
3: म्हणजे टीमनी तेवढा विश्वास ठेवला म्हणून कॅप्टन राहिलो.
2: 11वी 12वीला स्पर्धा असतील.
3: हो, शालेय
2: विनर टीम होती.
3: विनर टीम 11वी 12वी पर्यंत आम्ही होतोच.
2: कोण तुमचे प्लेयर आठवत आहेत का त्यावेळेसचे तुमच्या बरोबर?
3: हो, माझ्या बरोबरचे शेखर साळुंके, नंतर सचिन परदेशी होते, नंतर प्रवीण गोरे होते.
2: बरोबर. हा, असे आता जेवढे आठवतात तेवढे सांगितले.
3: बाकीचे
2: तुमची टीम चांगली विनर 11वी 12वीला विनर.
3: हो,
2: विभागाला वगैरे खेळलात का?
3: विभागाला सिनियर कॉलेजला खेळलो 4 वर्ष.
2: बरं बरं. नाही नाही, 11वी 12वी
3: 11वी 12वीला 11वीला निवड झाली. सोलापूरला मॅचेस होत्या पण असंच काही त्याचं महत्व नाही वाटलं सिलेक्शन होऊन मी नाही गेलो.
2: अरे
3: आणि मग माझ्या जागी दुसऱ्याला पाठवलं होतं.
2: नंतर मग FY ला मग तुम्ही?
3: FY ला सारडा कॉलेजलाच होतो.
2: मग तुम्ही विद्यापीठ वगैरे?
3: विद्यापीठला संधी नाही मिळाली सर. म्हणजे FY ला मी काही ग्रुप नाही खेळू शकलो. भरपूर अगोदर सिनियर होते त्याच्यामुळे.
2: जुनी टीमच होती.
3: हो, माझे सिनियरच होते त्याच्यामुळे संधी काही अशी मिळाली नाही विद्यापीठ खेळायला.
2: त्यावेळेसचे कोणकोण प्लेयर आठवतात का?
3: हो, त्यावेळेसचे माझे सिनियर प्रताप परदेशी होते, संजय वायकर होते, चंद्रशेखर मस्के होते, सत्येन देवळीकर होते, मुकुंद काशीद होते. यांच्या सान्निध्यात मी खूप काही शिकलो.
2: सराव सुरू केला होते.
3: हो,
2: तिथंच सारडा कॉलेजलाच सराव. आता कॉलेज असल्यामुळं तिथं सराव सुरू केला.
3: हो, तिथे. म्हणजे तिथं अगोदर तर मडकोट होतं मातीचं. काही म्हणजे बरेच वेळा तिथं त्या मडकोटवर आम्हाला पाणी मारून रोलिंग करून खेळाची परिस्थिती होती त्यावेळेस. त्याच्यानंतर टारकोट झालं. मग टारकोटवर प्रॅक्टिस सुरू झाली.
2: पुढे मग स्पर्धा कुठल्या नगर? FY SY ला काय तुमचं?
3: FY ला नाही सर, मी FY ला म्हणजे विभागीय खेळलो. SY TY MA 1st MA 2nd ला मी विभागीय म्हणजे
2: स्पर्धेमध्ये
3: ग्रुप. हा, ग्रुप.
2: कुठल्या कॉलेजला होतात त्यावेळेस?
3: मी त्यावेळेस SY ला न्यू आर्ट्स कॉलेजला आलो. मग तिथं आल्यानंतर सुद्धा मग बरेचसे तिथलचे 2-3 अगोदर खेळाडू होते त्यांना घेऊन मग सिनियर कॉलेजची, न्यू आर्ट्स कॉलेजची पहिली आमची बास्केटबॉलची टीम.
2: मग तुमची टीम विनर झाली ना विभागाला?
3: हा, विभागातून सारडा कॉलेजचे काही विद्यार्थी, आमचे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये आम्ही, हा, अशी निवडून आम्ही पुणे विद्यापीठाकडून कायम स्पर्धेमध्ये
2: 4-5 वर्ष तरी होतात ना.
3: हो,
2: म्हणजे पण संधी मिळाली नाही.
3: हा, संधी नाही मिळाली.
2: स्टँड बॉय म्हणून. त्यावेळेस पुण्याचे प्लेयर कोणी आठवतात का चांगले नामांकित तुमच्या बरोबरचे?
3: पुण्याचे प्लेयर प्रदीप ओक म्हणून होते.
2: बर.
3: ते स्वामीनाथन होते पुण्याचे प्लेयर.
2: हा हा हा. त्यांचे चांगले प्लेयर.
3: हो, त्यांचे ते
2: नॅशनल वगैरे खेळलेले आहेत का?
3: प्रदीप ओक बहुतेक माझ्या मते खेळलेले आहेत नॅशनल ते.
2: बरोबर. नंतर मग तुमची वाटचाल कशी सुरू झाली पुढे? मग स्पर्धांमध्ये मग तुमच्या राज्य स्पर्धा होत असतील ना बास्केटबॉलच्या, त्याच्यामध्ये काय सहभाग होता
3: तुमचा? मग जिल्ह्याकडून निवडून आम्ही वारण्याला गेलतो नगर विभागातून, म्हणजे नगर जिल्ह्यातून.
2: त्याच्यात निवड झाली होती?
3: हा, त्याच्यात निवड झाली. त्यावेळेस माझे सिनियर खूप चांगले खेळले, त्याच्यामध्ये चंद्रशेखर मस्केंचा वाराणसीला सेमीफायनल लागली होती नागपूर अगेन्स्ट.
2: बर,
3: सेमीफायनल आणि चंद्रशेखर मस्के, सचिन अगरवाल, नंतर योगेश चव्हाण यांचा खूप खेळ अप्रतिम झालता. आणि तिथे सेमीफायनलला नागपूर अगेन्स्ट हारलो. तिथे मग नॅशनलसाठी निवड सचिन अगरवाल आणि योगेश चव्हाणची झाली.
2: बर, अरे बाप,
3: हो नगरचे खूप, म्हणजे खूप अप्रतिम ती मॅचेस झालत्या.
2: वारण्याला झाल्या
3: होत्या? हो, वारणा कोल्हापूर.
2: कोल्हापूर,
3: हो.
2: बर बर, आपण सेमीफायनल पर्यंत,
3: सेमीफायनलला गेलो.
2: तुम्ही अगोदर काही टीमला हरवलं असेल ना आपण?
3: हो, बऱ्याचशा टीमला हरवूनच
2: संधी मिळाली का टीम मध्ये खेळा?
3: फर्स्ट फाईव्ह मध्ये नव्हतं सर, पण सेकंड फाईव्हच्या याच्यामध्ये मिळाली होती संधी.
2: बर बर बर बर, आपला परफॉर्मन्स चांगला होता तसा.
3: हा, तसा प्ले मेकिंग एक त्याच्यातला एक बास्केटबॉल मधले एक हे, तो प्ले मेकिंग शक्यतो म्हणजे मी करायचो, म्हणजे प्लेयर कट होतात रिंगवर कसे फ्री होतात मग त्यांना तो पास द्यायचा असं, त्याला प्ले मेकर म्हणतात. आणि थ्री पॉईंट शूटर म्हणून मी बास्केटबॉल मध्ये होतो.
2: मग काय बास्केटबॉल नंतर मग आयोजन नियोजनात लक्ष घातलं का तुम्ही?
3: हा, बऱ्याचशा एबीसीच्या माध्यमातून आम्ही राज्यस्तरीय म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची हैदराबादची सुद्धा टीम योगायोगानी आलती आपल्या नगरला, वाड्या पार्कला आपण ते आयोजन केलं. स्वर्गीय मनजीत सिंग परमार यांच्या स्मरणार्थ आम्ही ती टुर्नामेंटचं नियोजन केलं.
2: बर, कुठे झालं होतं ते?
3: वाड्या पार्कलाच आम्ही घ्यायचो एबीसी क्लबच्या माध्यमातून.
2: म्हणजे एबीसी म्हणजे काय?
3: अहमदनगर बास्केटबॉल क्लब.
2: बर बर, त्याच्या मार्फत,
3: त्यांच्या मार्फत.
2: किती वर्ष घेतलं तुम्ही
3: ती? नाही म्हणलं तरी आम्ही सर चार एक वर्ष लगातार घेतली होती.
2: अरे बापरे, बाहेरच्या टीम इन्व्हाइट?
3: बाहेरच्या म्हणजे आर्मी, बीजी, नेव्ही, नंतर पोलीस, मुंबई.
2: नगरची टीम असायची?
3: नगरची टीम सुद्धा आपली क्लबची असायची. सेमीफायनल, क्वार्टर फायनलच्या जवळपास बऱ्याच वेळा.
2: तुम्ही खेळायचे का मग त्या स्पर्धा?
3: हो, खेळायचो ना. म्हणजे वेदपाल सर सुद्धा त्या आमच्या टीम मध्ये होते.
2: अरे,
3: सिनियर जेवढे पण होते त्या स्पर्धेत. दोन टीम घेतल्या होत्या आपण. एक जी टॉपची टीम होती जे यंग पोर त्यांची, आणि एक आपली हौशी आमची आता.
2: बर बर, म्हणजे वेदपाल सर असं तुम्ही सगळेजण?
3: हो, वेदपाल सर होते, चंद्रशेखर मस्के.
2: पण कोणी विनर कोण झालेत मग त्या काळ स्पर्धांमध्ये? बाहेरच्या टीम?
3: बाहेरच्या टीम्सच, म्हणजे आर्मीची टीम्स दोनदा झालते.
2: अरे बापरे,
3: हो.
2: बर बर,
3: बीजीची टीम होती
2: त्या वाड्या पार्क मध्येच आहे.
3: वाड्या पार्कला सर.
2: बर बर बर, मग अजून मग काय बास्केटबॉलची पुढची वाटचाल सांगा ना मग. तुम्ही कोचिंग वगैरे करता का काय?
3: कोचिंग म्हणजे तसं निवासला पण सिनियर टीम मध्ये आम्ही सिनियरची टीम असल्यामुळं आमचं पाहून बरेचसे ज्युनियर विद्यार्थी यायला लागले. मग त्यांना त्यांच्या वेळेनुसार यायचे, बरेचशा वेळा त्यांना सांगायचो की तुम्हाला इथं दोन तास जरी आले तर तुम्हाला हा खेळ खेळता येईल.
2: हा,
3: खूप टेक्निकली आणि खूप म्हणजे स्टॅमिनाचा गेम आहे, तर तुम्ही असं अर्धा एक तास खेळून तुम्ही शिकू नाही शकणार. ते मुलं बरेचसे त्यातले 15-20 आले, त्यातले 10 जणांना आवडला, 10 जण राहिले. मग त्यांचे ग्राउंड रनिंग करून घेणे, एक्सरसाइज, स्ट्रेचिंग वगैरे, मग हळूहळू त्यांना ट्रिबल शिकवणे.
2: अरे,
3: अशा प्रकारे मग माझ्या नंतर सुद्धा तिथे 5-7 वर्ष सिनियर कॉलेजची टीम तयार झाली. तिथं सुद्धा माझे ज्युनियर ग्रुप वगैरे झाले. माझ्याच टीमचा चंद्रशेखर मस्के हा विद्यापीठ झाला.
2: अरे बापरे,
3: हो.
2: छान, म्हणजे एकदम म्हणजे टीम तयार करण्यात तुमचं योगदान होतं. हा हा
3: हा,
2: बरोबर. मग प्रॅक्टिसचं कसं शेड्यूल असायचं?
3: प्रॅक्टिस आम्ही जवळजवळ 4 वाजता ग्राउंडवर जायचो सर. 4 ते 7:30-8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस असायची.
2: बर बर बर,
3: म्हणजे कधी कधी घरचे अक्षरशः म्हणायचे सण असताना की आता डब्बेच घेऊन यायचे का तुम्हाला तिथं, म्हणजे घर आहे का, सण सुद आहे का, अशी परिस्थिती होती. आणि खेळामुळं सर भरपूर काही शिकायला मिळालं, ओळखी झाल्या, डिसिप्लिन, वेळेचं महत्व.
2: सध्या तुम्ही काय करताय? सध्या रोज प्रॅक्टिस चालू आहे का तुम्ही?
3: प्रॅक्टिस मध्यंतरी चालू होती, पण एवढ्यात 1-2-3 वर्ष झाले मी न्यूयॉर्क कॉलेजला हॉलीबॉल खेळतो.
2: बर, अरे
3: पर बरेचसे ज्युनियर विद्यार्थी हेड क्वार्टरला प्रॅक्टिस करतात आता सध्याला, त्यांच्याकडे मग शुक्रवार शनिवारी शक्यतो जातो खेळायला एक 20 मिनिटं तरी.
2: अरे बापरे, आनंद घेता म्हणजे खेळा.
3: हा खेळातच आनंद वाटतो सर, फिजिकली फिट.
2: आता मला सांगा बास्केटबॉलच ग्राउंड किती वेळाचा खेळ असतो जरा सांगा त्याच्याबद्दल.
3: तो तसा पाहिला तर जुना 40 मिनिटाचा, म्हणजे आज बी 40 मिनिटाचाच आहे, त्यावेळेस 20 मिनिटाला हाफ असायचा. आता सध्याला 10 मिनिटाला एक क्वार्टर होतो.
2: बर,
3: असे 4 क्वार्टर्स होतात.
2: बर, आणि मग 5-5 मिनिटं विश्रांती,
3: 10 मिनिटाच्या झाल्यानंतर 1-2 मिनिटाचा ब्रेक असतो.
2: 4 क्वार्टर,
3: हा असे 4 क्वार्टर्स होतात.
2: बर बर, आणि प्लेअर किती खेळतात?
3: इन मध्ये 5-5 प्लेअर असतात, सबस्टिट्यूशनला 7 प्लेअर असतात, अशी 12ची टीम असते.
2: 12ची टीम, त्याची चेंज करू शकता ना? पण
3: हो, सबस्टिट्यूशन एखादा इंजर्ड झाला किंवा एखाद्या प्लेअरला नाही काही सेट होत नाहीये तर त्याच्या जागी दुसरा बाहेरचा सबस्टिट्यूशन करता येतो.
2: वेगवान खेळ आहे एकदम,
3: खूपच वेगवान आहे, म्हणजे त्याला स्टॅमिनाच असणारा खेळाडू उत्तम प्रकारे खेळू शकतो.
2: रेग्युलर सराव करणारा,
3: रेग्युलर टेक्निकली गेम येतो, प्रचंड त्याला स्टॅमिनाचीच गरज.
2: आणि हाईट वेट एकदम चांगली होती त्याच्यामुळे.
3: हाईट पेक्षा फास्ट जो आहे, जो बॉल कंट्रोल करतो, तो हाईट जरी एवढी नसली तरी त्याच्या फास्टला चॅलेंज नाही होत.
2: पण जवळजवळ तुमचे सगळे प्लेअर उंचच असतात.
3: उंचच असतात खेळाच्या बास्केटबॉलच्या दृष्टीने उंचच प्लेअर,
2: आणि त्यांना ते आहे त्याच्यात टेक्निक जमत त्यांना.
3: हो, त्यांना म्हणजे सोपं पडतं उंची असल्यामुळे. असं काही नाही की उंचच प्लेअर चांगला खेळतो,
2: नाही, पण त्यातल्या त्यात जवळजवळ
3: ऍडव्हान्टेज मिळतं ना.
2: आणि ते जम्प मारल्यामुळे सारखी जम्प हात पायाची हे असते ना, त्याच्यामुळे उंची वाढायला मदत होते.
3: हो हो,
2: म्हणजे 12-15 वर्षाच्या मुलांनी सुरुवात केली पाहिजे म्हणजे लहानपणापासून, तर त्याचं चांगली उंचीचं जे प्रॉब्लेम आहे त्यांचा तर सॉल्व्ह होऊ शकतो अनेक लोकांचा.
3: बरोबर,
2: म्हणजे एकूण जर विचार केला तर तसं आहे परिस्थिती.
3: हो सर,
2: बरोबर. खेळाच्या दृष्टीने आता काय सांगू इच्छिता तुम्ही?
3: खेळाच्या दृष्टीने आता जे आम्ही एबीसीच्या माध्यमातून टुर्नामेंट घ्यायचो, कोविडच्या मुळे ती ब्रेक झालेली, तर आमच्या सर्वांचं मध्यंतरी मत चाललं होतं 1-1.5 वर्षापासून की परत तो जो खंड पडलेला आहे त्याची सुरुवात परत करण्याचा दृष्टिकोन आहे. नगरमध्ये बास्केटबॉल जितक्या जास्त प्रमाणात स्पर्धा घेतल्या जातील त्या येणाऱ्या खेळाडूंना खूप महत्वाच्या ठरतील.
2: आता किती मैदान आहेत नगरमध्ये?
3: नगरला तसं पाहिलं तर वाड्या पार्कच एक आहे, दुसरं आपलं उपनगर मध्ये टीव्ही सेंटरचं दिनूभाऊ क्रीडा संकुल तिथे आहे.
2: बर,
3: ते दोन आहेत. हेडक्वार्टरला आता जस्ट नवीन केलं, पण तिथं परमिशन लागती
2: पोलीस.
3: हो,
2: पोलीस. मग त्यांची काय बंद आहे का सध्या, का चाललंय तिथे
3: हेडक्वार्टरला? आता ते आमचे सिनियर माझेच बरोबरचे मित्र आहेत चबू कोतकर म्हणून, ते स्वतः पोलीस मध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी परमिशन घेऊन आम्ही तिथे खेळायला जातो. म्हणजे ते रोज खेळतात, मी शुक्रवार शनिवार शक्यतो जायचा प्रयत्न करतो खेळायला 20-1 मिनिटं.
2: शाळांमध्ये पण बास्केटबॉलचे ग्राउंड आहेत नगरमध्ये?
3: आहेत भरपूर. आता सर्व शाळांमध्ये जवळपास इंग्लिश मिडियमच्या तर जवळपास भरपूर ग्राउंड आहेत.
2: खेळाडूंची आहे का अप्रोच आहे खेळाबद्दल काय?
3: खेळ हा दिसला तर सर खेळला जाईल, जर खेळच दिसला नाही तर त्याच्याबद्दल आवड निर्माण होणं शक्यच नाही.
2: बरोबर, पण ग्लॅमर आहे खेळाला.
3: खेळाला ग्लॅमर खूप आहे, खेळामुळं जीवनामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायची क्षमता येते, फेस करण्याची क्षमता येते, माणूस डगमगत नाही.
2: तुम्हाला बास्केटबॉलनी काय शिकवलं?
3: बास्केटबॉलनी माझ्या जीवनामध्ये खूप काही परिवर्तन झालं. वेळेचं महत्व कळालं, शारीरिकदृष्ट्या फिटनेस पण महत्वाचा, आणि आजारी कधी असं वाटलं नाही की पडलो. खेळामुळं भरपूर ओळखी झाल्या, एक स्वतःला आत्मविश्वास खेळामुळं आला, आणि खेळामुळंच जी काय आज ओळख आहे. माझं नाव ज्यांनी माझे म्हणजे कोच वेतपाल तन्वर सरांनी तुम्हाला ते सुचवलं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि माझे मेंटर म्हणजे सुनील जाधव सर, लॉ कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर आहे, त्यांच्या माध्यमातून मी विद्यापीठाच्या सिलेक्टर म्हणून माझी नियुक्ती झालेली.
2: कधी कधी?
3: ही 2004-05 ची वेळेची गोष्ट आहे.
2: अरे बापरे, सिलेक्टर होता तुम्ही?
3: हो, नियुक्ती एकच वर्ष होतो.
2: मग टीम निवडण्यासाठी मग तुम्हाला काही वेगळं हे लागतं का, काही कौशल्य? काही
3: तसं कौशल्य नाही, एक चांगला खेळाडू चांगला कोचच असू शकतो असं काही नाही, पण एक ऑब्झर्वेशन असतं की पास देणाऱ्याला पास कसा दिला, त्याच्या मुव्हमेंट कशा होतात, काय नाही, त्याचं कन्वर्जन कसं आहे, थ्री पॉईंट टाकतो का, इलेव्हन्थ आवरला मॅच फिरवू शकतो का, अशातून ती निवड होती. त्या समितीमध्ये पुण्याचे नंदू मेहता, नंतर अकोल्याचे दिगे सर आणि मी स्वतः, असे आम्ही तिघ जण सिलेक्टर म्हणून मॉडर्न कॉलेजला पुण्याला मॅचेस झालत्या त्या स्पर्धेला माझे सिलेक्टर म्हणून.
2: पुणे विद्यापीठाच्या टीमची निवड केली तुम्ही?
3: हो हो हो.
2: अरे बापरे, क्या बात आहे. मग त्याच्यानंतर काय प्लेअरचा काय परफॉर्मन्स मिळाला का तिथून तुमच्या सिलेक्टरच्या याच्यातून? अश्वमेधला वगैरे?
3: अश्वमेधला ते विनरच होते, विनर होत.
2: तुमची जी टीम निवडली त्यातली विनर झाली?
3: हो, अश्वमेधला विनर होते.
2: क्या बात आहे, म्हणजे एक चांगलं अचीवमेंट आहे.
3: हो, म्हणजे जाधव सरांनी काहीतरी ओळखलं आणि नाही हा ह्याला आपण सिलेक्टर म्हणून याची नियुक्ती करू, त्यांनी मला ती संधी दिली. त्यांचं खूप मोटिवेशन असतं, जसं वेदपाल सरांचं असतं, कर्डिले सरांचं असतं. कर्डिले सरांनी मला ज्युनियरला म्हणजे खूप हाताला धरून तुला प्रॅक्टिसला यावाच लागल, लेक्चर बुडून बाहेर वसायचो आणि प्रॅक्टिसला बऱ्याच वेळा येत नव्हतो मी 11वीत असताना. मी एकदा त्यांनी हात धरून मला सांगितलं की आता जर काय तू आला नाही प्रॅक्टिसला, इंटर कॉलेज आल्यात जुलै नाही तर ऑगस्टमध्ये असायच्या इंटर कॉलेज त्यावेळेस. त्यांनी तेवढं मला म्हटले की
2: स्वतः खेळायचे,
3: स्वतः आवडीने खेळायचे. ऍक्च्युली ते कबड्डी प्लेअर आहेत,
2: बरं,
3: पण त्यांना बास्केटबॉलच्या मुलांमध्ये आणि बास्केटबॉल बद्दल खूप आस्था आणि खूप प्रेम, म्हणजे त्यांनी खूप प्रेम लावलं.
2: दिनूभाऊ सरांचं पण चांगला,
3: दिनूभाऊ सरांचं पण खूप सांगा. ते मला एकच वर्ष सिनियरला कॉलेजला असतात,
2: नंतर रिटायर झाले.
3: हो,
2: पण त्यांचा एक अप्रोच होता.

0: खूप मोठं योगदान त्या व्यक्तींचं आहे.
1: बर,
0: कोविडच्या ह्याच्यात त्यांचं निधन झालं.
1: बर,
0: ते सुद्धा खूप स्टॅमिना काय असतो
1: हे
0: त्यांनी आमच्याकडून करून घेतले. हा, मला खूप सिनियर होते ते.
1: बर,
0: प्रताप परदेशी संजय वाईकरच्या बॅचचे होते ते.
1: बर,
0: त्यांचं खूप मोठं योगदान आहे सारडा कॉलेजच्या टीमसाठी.
1: अरे बापरे,
0: एबीसी क्लबसाठी सुद्धा त्यांचं योगदान खूप मौल्यवान ठरलं. पण कोविडच्या मध्ये त्यांचं निधन झालं.
1: बर, तुम्हाला एखादं अपयश आलं पण तुम्ही त्या ताकदीने पेललं बो, अशी मात केली, अशा कुठला अनुभव आहे का तुम्हाला जीवनात?
0: अशी
1: खेळातून तुम्ही उभारी मिळाली त्याच्यामुळे, असं काही?
0: खेळातून उभारी ही काय मिळतच आलेली सर. हारणं जिंकणं हा म्हणजे त्याच्या मागचा काही नाही, पण येणार ज्या गोष्टी म्हणजे संघर्ष आणि 11th आवरला सिच्युएशन कशी हँडल करायची आणि आपल्या टीमला कसं लीड करायचं किंवा किती एकत्रपणे राहून ती स्पर्धा जिंकण्याचा आपल्याला मोटिवेशन मिळेल या दृष्टीने ते टीम वर्क असायचा सर. तो
1: बास्केटबॉलने शिकवलं हो तुम्हाला सगळं?
0: बास्केटबॉलने खूप आनंद, म्हणजे अजून सुद्धा बास्केटबॉलच खेळच खूप आनंद येतो आणि फिजिकली फिट राहतो, ओळखी खूप आणि खेळामुळेच ओळख जी काय आज आहे.
1: ही
0: जी काय संधी आज तुमच्या समोर मिळाली ती खेळाच्या माध्यमातूनच मिळाली.
1: नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छितात?
0: नवीन खेळाडूंना संदेश असा दिला जाईल की बो त्यांनी मोबाईल हे जे काही आहे नेटवर्क प्रकार ह्याच्यापासून लांब राहून खेळाच्या मैदानामध्ये जिस्त जास्त वेळ देता येईल त्याच्यात पालकांचा खूप मोठा सहभाग असला पाहिजे. त्यांनी त्या विद्यार्थिनींचं खेळाच्या कडे कसं लक्ष लागेल किंवा त्यांना कशी आवड निर्माण होईल ह्या दृष्टीने पालकांनीच जास्त जागरूक राहिलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये त्या मुला मुलींचं ऍडमिशन घेतात तिथं खेळाचे शिक्षक हे बीपीएड एमपीएडचे आहेत का, ते कोणते त्यांचे स्पेशलायझेशन आहे, ते रोज किती वेळ खेळासाठी देतात, टीम्स तयार होतात का, टीम पार्टिसिपेट होतात का, खेळ भरपूर आहेत, कोणता कोणाला खेळ आवडेल हे सांगू शकत नाही, पण तो खेळ खेळला गेला मैदानावरच विद्यार्थ्यांना पालकांना आवड होईल त्या खेळाच्या बाबत, तरच त्या खेळाचा प्रसार होऊ शकेल सर.
1: बर, आज आपल्या समवेत श्रीपाद वाखारे ज्येष्ठ बास्केटबॉलपटू होते. त्यांनी आपल्या खेळाच्या कारकिर्दीविषयी त्यांच्या प्रसार प्रचाराच्या कामाविषयी श्रोत्यांना माहिती दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, चांगली मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचं.
0: आभारी आहे सर तुमची.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता बास्केटबॉलपटू श्रीपाद वखारे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.

0: लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव सचिन श्रृंगारपुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिको हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग गुणकली. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यापुढे सादर करणार आहे राग गुणकली. राग गुणकली सकाळच्या वेळी म्हणजे साधारण 5 ते 8 दरम्यान ऐकलात तर मनाची एकाग्रता, उत्साह, सक्रियता आणि सकारात्मकता वाढेल. त्याचप्रमाणे काळजा आणि ताणतणाव दूर करायला मदत होईल. पचन संस्था किंवा पचनक्रिया वाढेल आणि मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तर तो सुद्धा कमी होऊ शकेल. आलाप आधी गाईन आणि मग त्याच्यानंतर एक पद. धन्यवाद आणि जय हो.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग गुणकली. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जय ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा, भले भले गावाची ओंबी.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।